सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं प्रसारणात मी अंजली बडवे स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ, शके 1948, 26 मे 2026. मंगलध्वनीनं सुरुवात करत आहोत आमच्या आजच्या प्रसारणाला.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईभर वाजवलेला हा होता राग देसकार. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रम आज सुरुवातीला लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेली होनाजी बाळा यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं. यानंतर सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वरांची रचना, संगीत बाळ बर्वे यांचं.

सुरेश वडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली संत ज्ञानेश्वरांची रचना आपण ऐकलीत. संगीत होता बाळ बर्वे यांचं. यानंतर सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गदी माडगुळकर यांची रचना. संगीत वसंत पवार यांचं.

0: समूह स्वरातली देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 26 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. आजच्या तारखेला 1989 साली मुंबई जवळच्या न्हावाशेवा बंदराचं उद्घाटन झालं. 1999 साली श्रीहरिकोटा इथून PSLV-C2 या ध्रुवीय उपग्रह वाहकानं 3 उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचवलं. 26 मे 2014 या दिवशी श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली. 2014 सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 543 पैकी लोकसभेच्या 336 जागा मिळवून मोठं बहुमत मिळवलं होतं. 26 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व अशी आहेत. 1885 साली याच दिवशी नाटककार, कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला. एकच प्याला, प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन ही त्यांनी लिहिलेली काही गाजलेली नाटकं.
2: आपल्या सुधाकराला एक भयंकर व्यसन लागलं बरं. आपल्या सुधाकराला दारूचं व्यसन लागलं बरं. सिंधुताई, दारूचं व्यसन लागलं. सिंधुताई
3: अनर्थ झाला. सुधाकर मद्यपान करून कचरी केला. वाटेल त्याला वाटेल ते बोलू लागला. मुनसफाने त्यांची सनद कायम चिरंजीवी.
1: गोविंदाग्रज या टोपण नावानं त्यांनी कविता लिहिल्या तर बाळकराम या नावानं विनोदी साहित्य लिहिलं. 1906 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पियरी पाल यांचा जन्म याच दिवशी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 या दिवशी झाला. 1966 साली दक्षिण आफ्रिकेची धावपटू झोला बड यांचा जन्म झाला. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1908 अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचं निधन झालं. अर्थतज्ञ आणि लेखक, त्याचप्रमाणे मराठी

0: भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचं 2000 साली या दिवशी निधन झालं.
1: दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात.

0: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी चे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
0: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं. बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
1: मग वाट कसली पाहताय, लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
0: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
2: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
3: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
4: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
5: 100.1 MHz श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:30 प्रसारित करीत आहोत गैरसमज या विषयावरती चिंतन. लेखन रोहिणी थिटे यांचं आणि वाचक स्वर रेखा शेटे यांचा.
6: एखाद्या शब्दाचा, प्रसंगाचा, हेतूचा चुकीचा अर्थ लावून त्यावर दृढ विश्वास ठेवणं म्हणजे गैरसमज. गैरसमज ही अशी थिणगी आहे जी क्षणात वणव्यात रूपांतरित होऊन होत्याचं नव्हतं करून टाकते. एक जण बोलतो, दुसरा ते ऐकतो, पण हे तेवढ्यावरच थांबत नाही, कारण बोलणाऱ्याकडून जे शब्द निघतात ते ऐकणारा कोणत्या स्वरूपात स्वीकारतो हे सांगता येत नाही. लोक सांगतात एक, मात्र ऐकणारा आणि पाहणारा त्या गोष्टीचा स्वतःला अभिप्रेत असणारा अर्थ घेतो आणि तोच मनात धरून बसतो. त्यामुळं बघता बघता अर्थाचा अनर्थ होतो. असं घडताच संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो, मनामध्ये कटुता निर्माण होते आणि वितुष्ट येतं. त्यानंतर पुन्हा जर योग्य संवाद साधला गेला नाही तर कित्येक दिवसांपर्यंत गैरसमज दूर होत नाहीत. ही शृंखला अविरत सुरूच राहते. समजा आपल्याला कोणी 4 येणार म्हणून कबूल केलेलं असेल आणि येणारी व्यक्ती 4:05 तरी येत नाही, मग आपण त्या व्यक्तीविषयी ती अशीच आहे तशीच आहे, येणार नाही हे कळवायला काय झालं, असं काही बाही बोलून गैरसमज करून घेतो. वास्तविक येणाऱ्या व्यक्तीची काही महत्त्वाची अडचण असते म्हणून आलेली नसते, पण आपण मात्र त्या व्यक्तीविषयी गैरसमज करून घेतो. असंच होत असतं. तसंच घटना जशी घडली तशी ती न पोहोचल्यानं त्या घटनेकडं ज्या नजरेनं, ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं त्यानुसार अनुमान लावलं जातं. आपले तर्क वितर्क आपण त्यात मिसळतो किंवा काही गोष्टी गाळून एक नवी कथा बनवतो आणि तीच आपल्याला खरी वाटते. पण जेव्हा आपल्याला वास्तव आणि पूर्ण बाब समजते तेव्हा गैरसमज दूर होतात, पण तोवर खूप उशीर झालेला असतो. बऱ्याच वेळा समोरच्या माणसाच्या शब्दांना स्वतःच अर्थ लावून काही जण गैरसमज करतात. UK वगैरे शॉर्टफॉर्ममध्ये बोलणारा UK उत्तराखंड म्हणत असतो, पण ऐकणारा UK म्हणजे युनायटेड किंगडम असा अर्थ काढून बोलणाऱ्याला खोटं पडतो.

0: त्यासाठी शब्दामध्ये न अडकता त्यामागील अर्थ जाणण्याचा प्रयत्न केल्यास गैरसमज होणार नाहीत. बहुसंख्य नात्यांमध्ये गैरसमजाचं एकमेव कारण म्हणजे अनुमान लावणं. प्रत्येकजण म्हणतो, या घटनेत आमची काहीच चूक नव्हती, त्यांचीच चूक होती. अनुमान लावल्यानं राईचा पर्वत केला जातो. तसं पाहिलं तर गोष्ट क्षुल्लक असते, पण ती गैरसमजामुळं रौद्ररूप धारण करते. अशावेळी मात्र काही लोक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि सुयोग्य संभाषण झाल्यावर त्यांना समजतं, अरे समोरचा काही वेगळं सांगू इच्छित होता. समोरचा जे सांगतो ते तसंच आहे तसं ऐकलं आणि त्यात स्वतःचं असं काही न मिसळता किंवा न वगळता स्वीकारलं तर गैरसमज होत नाहीत. कोणत्याही नात्यांमध्ये एकमेकांबद्दल काही अपेक्षा असतात आणि अपेक्षा भंग झाला की गैरसमजांना सुरुवात होते. खरं तर प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्तिमत्वाची असते. प्रत्येकाच्या काही वैयक्तिक सवयी आवडीनिवडी असतात. त्या स्वीकारण्याची तयारी नसेल तर तिथं गैरसमज मूळ धरू लागतात. कुटुंबातही नात्यांमध्ये पूर्वग्रह अनुमान काढून गैरसमज करून घेतले जातात आणि मग दुरावा निर्माण होतो. आपापसातले नकारात्मक विचार वाढत जातात. काही वेळा सूडभावना जागृत होते. मनातल्या गैरसमजांबद्दल वेळीच जागरूक होऊन समोरासमोर बसून मोकळेपणानं बोलून प्रश्न सोडवता येतात. म्हणतात ना, तोडणं सोपं पण जोडणं अवघड. वेळीच जर मनं जोडली गेली तर नाती जोडणं मुळीच अवघड नाही.
1: गैरसमज या विषयावरती चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं रोहिणी थिटे यांनी आणि वाचक स्वर होता रेखा शेटे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: आकाशवाणीचे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 6:35 झाली आहेत. मी अंजली बडवे आपल्या बरोबर आहे. ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात एन्थुरियम या विषय माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी माहिती. 6:50 त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर यात जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक गोरक्षनाथ बांदल. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीत. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 मिश्र संगीत. 8:40 कार्यक्रम फिरस्ती. संकलन आणि निवेदन वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम, 9:30 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हिंदी चित्रपट संगीत 10 वाजता, सकाळी 10:30 वाजता नाट्यसंगीत, 11 वाजता मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:28 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:02 मिक्स मसाला, 5:30 वाजता युववाणी मुंबई केंद्रावरून, 6 वाजता मराठी चित्रपट संगीत, 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भाऊसाहेब लक्ष्मण थोरवे आणि सहकारी यांनी सादर केलेलं भारूड, 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 वाजता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यात सुरुवातीला ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या काटेकोर शेती विकास केंद्र

केंद्राचे प्रमुख संशोधक डॉक्टर सचिन डिंगरे यांची मुलाखत आणि त्यानंतर जमिनीतील सेंद्रिय गर्भाचं महत्व आणि संवर्धन याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या मृदविज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका सोनाली बाबासाहेब दहीफळे यांची मुलाखत सादर करते सुदाम बटुळे.

रात्री 8:15 फिरस्ती या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 कार्यक्रम आपली आवड आणि रात्री 10 ते 11 रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केले जातील. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूयात एन्थुरियम याविषयी माहिती. वाचक स्वर अक्षता अन्नदाते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, एन्थुरियम फुलाला जगात सगळ्यात जास्त मागणी आहे. अत्यंत आकर्षक आणि टिकाऊ असतं. निर्यातीला खूप मोठा वाव आहे. ग्रीन हाऊसमध्येच याचं उत्पादन घेता येतं. एन्थुरियम हे एक आगळं वेगळं कट फ्लावर आहे. या फुलाला बहुतेक सगळ्या देशांमधून मागणी आहे. एन्थुरियमची मुळं जमिनीच्या वर असून पोषक द्रव्य आणि ओलावा हवेतून शोषून घेतं. म्हणून एन्थुरियमची लागवड ज्या माध्यमात करतात त्या माध्यमात हवा खेळती राहणं आवश्यक असतं. एन्थुरियम हे एक ग्रीक भाषेतलं नाव आहे. शेपटीच्या गोंड्यासारखं दिसणारं एक सुंदर आकर्षक आणि टिकाऊ फूल म्हणजे एन्थुरियमचं फूल. एन्थुरियममध्ये दोन प्रकार आहेत. शोभेची आकर्षक पानं असणारी वनस्पती आणि दुसरा प्रकार म्हणजे सुंदर रंगीत फुलांचे दांडे असणारी वनस्पती. एन्थुरियमच्या 500 जास्त जाती आहेत. त्यापैकी आपल्याकडे 4 जाती चांगल्या प्रकारे उत्पादन देतात. लांब दांड्याच्या फुलासाठी एन्थुरियम ॲड्रियानम, आकर्षक पानांची आणि घरी कुंडीत लावण्यासाठी एन्थुरियम सरजेरियानम, सुंदर आकर्षक शोभा असणाऱ्या पानांची एन्थुरियम क्रिस्टालिनम, घरातले दिवाणखाने सजवण्यासाठी हिरव्या पिवळ्या गुलाबी रंगांच्या पट्टे असणाऱ्या पानांची एन्थुरियम ग्रांडा, अशा या 4 जाती फारच फायद्याच्या ठरलेल्या आहेत. एन्थुरियम वनस्पतीचे मुख्य 4 भाग म्हणजे मूळ, खोड, पानं आणि फुलं. आणि यातली मुख्य शोभा म्हणजे पानं आणि फुलांचा दांडा. लाल, नारंगी, पीच, ब्राऊन, डबल एन्थुरियम, पांढरं, हिरवं अशा अनेक प्रकारच्या रंगाच्या जाती व्यापारीदृष्ट्या चांगल्या आहेत. याशिवाय 2-3 किंवा त्यापेक्षाही जास्त रंग एकाच वनस्पतीत असणारं एन्थुरियम सुद्धा उपलब्ध आहेत. अशा वेगवेगळ्या रंगीत पानं आणि फुलदांडे असणाऱ्या एन्थुरियमला जास्त मागणी आहे. याची लागवड ग्रीन हाऊसमध्ये करणं फायद्याचं ठरतं. एन्थुरियम हे काही प्रमाणात सावली पसंत करणारी वनस्पती आहे. योग्य सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. 800 PPM एवढ्याच कार्बन डायऑक्साईडची गरज असते. एन्थुरियम लागवड कोळसा, नारळाच्या करवंट्या, शेंड्या, झाडांच्या साली, भाताचं तुसं, कोकोपीट, वाळू, पॉलिफेनॉल फोम, रॉकफुल आणि लावा इत्यादी साहित्याच्या माध्यमात केली जाते. या माध्यमामध्ये पाण्याचा निचरा, पुरेसा आधार, पाणी, खत साठवून ठेवण्याची क्षमता आणि कुजत नाही. एन्थुरियमच्या रोपांची लागवड 2 ओळीत 30 सेंटीमीटर

0: आणि दोन रोपांमध्ये 45 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. पूर्णतः तांत्रिक मार्गदर्शनाखाली तुषार सिंचनानं पाणी द्यावं, त्यातूनच खतं द्यावीत. खतं मिश्रित पाणी रोज दोनदा द्यावं लागतं. पानावर फुलांवर पाणी पडणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागते. अँथुरियमवर जीवाणूजन्य बॅक्टेरियल ब्लाइट्स, बॅक्टेरियल विहर, अर्विनिया सुडोमोनास, तर बुरशीजन्यमध्ये मूळकूज, अँथ्रेक्नोज इत्यादी रोग येतात. यांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शनानुसार औषध फवारण्या काटेकोरपणे कराव्यात. लागणीनंतर 6 ते 8 महिन्यांनी पानांची फुलांची तोडणी सुरू होते. तोडणी सकाळी धारदार निर्जंतुक कटरने करावी. खालून 2 सेंटीमीटर अंतर ठेवून फुलांचे दांडे तोडून बादलीतल्या पाण्यात ठेवावे. त्यानंतर 10-10 फुलांचे पानाचे जुडगे पॉलिथिन पिशव्यांमध्ये गुंडाळावेत. दांड्याच्या टोकाला पाण्याने भिजलेल्या कापसाचे बोळे ठेवावेत. अर्थात या अगोदर पानांची फुलांची वर्गवारी काटेकोरपणे करावी आणि त्यानंतर जुडगे बांधावेत आणि आकर्षक पॅकिंगमध्ये विक्रीसाठी पाठवावं. 500 चौरस मीटरच्या हरितगृहामधून पहिल्या वर्षी 10 ते 12 हजार तर तिसऱ्या वर्षानंतर दरवर्षी 44 ते 53 हजार निर्यातक्षम फुलांचे दांडे मिळतात. खूप चांगले दर मिळतात, त्यामुळे आर्थिक फायदाही मोठ्या प्रमाणात होतो. धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह.
1: कृषीवाणी कार्यक्रमात अँथुरियम या विषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता अक्षता अन्नदाते यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 74008440088.
5: 74008440088.
1: आता प्रसारित करीत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
8: लग्न होऊन बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
7: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
8: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
7: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी माहिती.
9: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
10: नमस्कार मॅडम.
9: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
10: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हां, म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमध्ये, तर तेही इन्फेक्शन, तो संसर्ग आहे, तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, तर सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे,

0: आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ऑटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
0: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या.
2: श्रोते हो, बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयीची माहिती ऐकलीत. निर्मिती होती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत त्रिमुख हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
2: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
3: कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती.
4: नमस्कार श्रोत्यांनो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ, याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. हे इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर

0: आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमानवाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
1: त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात आज जागतिक तापमानवाढ याविषयी आदिती शारंगर यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. निर्मिती होती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 02-41-235-35-15.
7: मोबाईल 960-44-988-36.
1: श्रोते होता प्रसारित करीत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
9: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
9: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
9: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक गोरक्षनाथ बांदल. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. अहमदनगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणे मतदार संघासाठी 9 व्यक्तींनी घेतले 16 उमेदवारी अर्ज. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटकांना रात्री 9 वाजेपर्यंतच गाजवे महोत्सव पाहण्यास परवानगी. जिल्हा प्रशासनातील 165 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. घनकचरा व्यवस्थापन नियमांचं काटेकोर पालन करा, मुख्याधिकारी प्रियंका शिंदे. सैनिकांच्या मुलामुलींच्या वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे देशाच्या दौऱ्यात भारतीय शास्त्रीय नृत्य पथकात रेश्मा नेहेंना संधी. आता घडामोडी सविस्तर. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अहमदनगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्यास काल प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी 9 व्यक्तींनी 16 अर्ज घेतले आहेत. एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटकांना रात्री 9 वाजेपर्यंतच काजवे पाहता येणार आहेत. धुडगूस घालताना अथवा वन्यजीवांना धोका निर्माण होईल असे गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा वनक्षेत्रपाल रुपेश गावित यांनी दिला आहे.

0: जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी जिल्हा प्रशासनात 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया काल राबवली. जनगणनेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात आलं आहे. यामुळे 165 कर्मचारी बदलीस पात्र ठरले. यामध्ये 60 महसूल सहाय्यक, 54 अव्वल कारकून, 35 मंडल अधिकारी, 11 तलाठी आणि 5 वाहन चालकांचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल विभागानं घनकचरा व्यवस्थापन नियमांमध्ये केलेल्या बदलांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू झाली आहे. पारनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सर्व नागरिकांनी नव्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांनी केलं आहे. जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर, श्रीगोंदे आणि कोपरगाव इथल्या सैनिकांच्या मुलामुलींच्या वसतिगृहांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-2027 करता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे यांनी केलं आहे. नॉर्वे देशाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतावेळी भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करण्याचा मान संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील रश्मा नेहे यांना मिळाला. ओस्लो येथे आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात नेहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय संस्कृतीची आकर्षक झलक सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. अहमदनगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण मतदारसंघासाठी 9 व्यक्तींनी घेतले 16 उमेदवारी अर्ज. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटकांना रात्री 9 वाजेपर्यंतच काजवे महोत्सव पाहण्यास परवानगी. जिल्हा प्रशासनातील 165 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. घनकचरा व्यवस्थापन नियमांचं काटेकोर पालन करा मुख्याधिकारी प्रियांका शिंदे. सैनिकांच्या मुलामुलींच्या वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे देशाच्या दौऱ्यात भारतीय शास्त्रीय नृत्य पथकात रेश्मा नेहेंना संधी. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधल्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:17 झाली आहेत. ऐकूयात आजचा सुविचार. वेळ कशीही असो, मी आहे ना असं म्हणणारा माणूस सोबतीला असला की अर्ध संकट तिथंच संपतं. आजचा सुविचार आपण ऐकलात.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोते हो, बुधवारच्या अर्थात उद्याच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा 27 मे 2026 विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत आपण आपली आवडती गीत कळवा

0: आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, हॅलो गीतबहार या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आज होईल सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, तेव्हा जरूर फोन करा. श्रोते हो, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
2: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा
1: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
2: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
2: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर
1: कार्यक्रम फिरस्ती.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
5: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
6: तुझा आवाज का वधरला, इतका सुधारला रे
7: अरगण प्या. यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
6: रेडिओ?
7: हा असं म्हणतोस तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. वा, गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी निपटायचं.
6: जय बो,
7: आजशी रेडिओ गत.
6: हा म्हणजे अगदी टाइम शिरच म्हणणं.
7: अरे तुमच्यात सामील होऊन जाते मला बी जत्र नाही होऊन जाते.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते होत सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: सकाळचे 7:07 आणि 15 सेकंद झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या

आता पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

0: खुशहाल।
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान। राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन। राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार। पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार। नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित। आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले। पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं। यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते। कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला। पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे। पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला। परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं। हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया।
2: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टचा ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आहे आजच्या घडीला, त्यांनी मोठं काम आजच्या

0: सुरू ठेवलेले आहे. हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग ॲथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे, मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्या

0: वाढीनं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातला लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदत कार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश 1 MHz वर आपण श्रोते हो ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:21 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं. हे सुरुवातीचं निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 28 मे 2026 विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-3471 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं. अजून एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं. बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात उद्याच्या 27 मे 2026 कार्यक्रमाचा विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-3471 आणि 02-42-36-72.
2: नमस्कार, मी यशवंत डांगे आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. स्वगणना

0: त्यांना सर्व माहिती काळजीपूर्वक अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नर्गिस हे नाव ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

0: अशा या भारतीय चित्रपटसृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.
1: आकाशवाणीचं हे अहिल्या नगर केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेल्वेत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते. आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्त्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती ही खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे, जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, आदळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते, सर्वसाधारण याला आपत्ती असे

0: बोलतो
1: चे प्रकारही असतील ना सर आपत्ती?
0: नक्कीच, मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, अवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
1: सर या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
0: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत. एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्व काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होतं.
1: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे, तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
0: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित व वित्त हानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्व सूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलं आहे आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणार आहे. उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, NRC आहे, NRSC आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुरा काळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सीसोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्व सूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे, तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय.

0: यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतो मोबाईल फोन असेल सॅटेलाईट फोन असेल इंटरनेट फोन असतील हॅम रेडिओ असतील व्हीएचएफ अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण जिओ डीएसएस सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीचा पण वापर करतो उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो विशेषतः मागील 2025 मध्ये जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडी वसले त्याच्या तिथं पूर येण्याच्या आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहे त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय
1: नक्कीच म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे त्यामुळे ते अलर्ट्स दिले परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुमक देतो तिथे त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम एनडीआरएफच्या आहे आणि 6 टीम एसडीआरएफच्या आहेत यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं हे आपण काम करतो याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडनं ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं त्यावेळेस आपण भारतीय आर्मी नेव्ही एअरफोर्स यांची मदत घेतो विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी एक कार्यान्वित होतात एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं समन्वयाने काम केलं तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा
0: नक्कीच
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 ला उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं कोणती उपाययोजना करावी काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही श्रोते हो आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते सर आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि श्रोते हो दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार

आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटू या दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: सकाळचे 7:40 होत आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूयात सुगम संगीत. सुरुवातीला सुधीर फडक्या यांनी गायलेलं नागो देशपांडे यांचं गीत, संगीत राम पाठक यांचं.

सुधीर फडके यांनी गायलेलं नाघ देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतंय राम फाटक यांचं. आता यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत. संगीत वसंत प्रभू यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. यानंतर अरुण दाते यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत यशवंत देवी यांचं.

आशा भोसले यांनी गायलेली रमेश आणावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:50 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: नमस्कार श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आपल्याशी या कार्यक्रमात कॅन्सर बद्दलच्या बऱ्याच शंका त्याचं निरसन करतायत टाटा हॉस्पिटल इथे प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटल इथले डॉक्टर प्रकाश गरुड. डॉक्टर, आपण बोलतोय मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो की केमोथेरपी हा जो प्रकार आहे, ही जी प्रक्रिया आहे कॅन्सर रुग्णावर करण्याची, तर या उपचारामुळे बरेचसे रुग्ण घाबरतात. कारण का? तर याच्यामुळे होणारे परिणाम, जे बऱ्याच वेळा लोक सांगतात की केस जातात डोक्यावरचे किंवा त्वचा काळी पडते किंवा एकदम विकनेस येतो, तर यामुळे या उपचारात म्हणजे घेण्यापेक्षा त्याच्या गैरसमजुती जास्त आहेत. तर या खरंच आहेत का किंवा का आहेत याबद्दल काय सांगा?
1: तुम्ही अगदी बरोबर म्हटलं की याच्यामध्ये गैरसमजुती जास्त आहेत. खरं तर ही एक अतिशय प्रभावी अशी उपचार पद्धती आहे. ही कॅन्सरची इंजेक्शनं कसं कार्य करतात, तर ज्या भरभर वाढणाऱ्या पेशी, कॅन्सरची पेशी भरभर वाढणारी असते आणि भरभर वाढणाऱ्या पेशीवर हे कार्यरत असतं इंजेक्शन आपली, आणि त्यामुळे भरभर वाढणाऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये नॉर्मल कुठल्या असतात, केस आपली हे भरभर वाढणारी असतात, आपली नख हे भरभर वाढणारी असतात, आणि त्या ठिकाणी ज्या ज्या भरभर वाढणाऱ्या पेशी आहेत तिथं काही अंशी ह्या इंजेक्शनचा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणून काही प्रमाणात केस गळतात, परंतु हा जो परिणाम असतो हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. त्यामुळे तसं काही घाबरून जाण्याचं कारण नाही. अनेक रुग्ण आहेत की ज्यांनी पूर्ण उपचार करून बरे होऊनही त्यांचे केस पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आलेले आहेत, अतिशय उत्कृष्टरित्या त्यांना आलेला आहे,
0: म्हणजे परिणाम होत असतो.
1: हा परिणाम हा तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. जसं थोडेसे नख काळे पडू शकतात, तसंच त्यांना थोडीशी मळमळ पण होऊ शकते, मळमळ वाटते, उलटे पण होऊ शकते. परंतु हे सगळे परिणाम होऊ नयेत यासाठी आता खूप संशोधन झालेलं आहे. त्यामुळे आम्ही केमोथेरपी देताना त्या ती त्रास होऊ नये किंवा साईड इफेक्ट त्याचे होऊ नयेत यासाठी सुद्धा उपचार त्याबरोबरच दिले जातात. आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा आता ही केमोथेरपी अतिशय सुरक्षित अशी उपचार पद्धती झालेली आहे. आणि आपण एकच औषध हे जास्त प्रमाणात देत नसून त्याचं प्रमाण कमी करून आपण अनेक औषधं त्या एकाच बरोबर देतो, त्यामुळे त्याचा कुठलाच दुष्परिणाम हा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत नाही आणि पेशंट अगदी आनंदाने हे उपचार घेत असतात. गेल्या आपण 3 वर्षामध्ये आपण बघितलं की म्हणजे आता गेल्या 30 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोतच, परंतु राजीव गांधी योजनेत 3 वर्षापासून बघितले 5,000 ह्या ज्या उपचार पद्धती झाल्यात अतिशय चांगल्या रीतीनं लोकांनी हा सहन केलेले आहे आणि त्यांचे प्राण वाचलेले आहेत.
0: म्हणजे प्राण वाचण्यासाठी हे करणं अतिशय गरजेचं आहे की लोकांमध्ये गैरसमजुती अशा पसरल्यात की नाही मग थोडासा विकनेस येतो किंवा तोंडाची चव जाते, जेवत नाही पेशंट किंवा काय, कुठल्याही आजारात काही लक्षणं जाणवतातच औषधांमुळे म्हणा किंवा काय, तर तसे ही थोडीफार लक्षणं जाणवणार आहेत, पण ती त्या रुग्णाच्या भल्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे. कारण किमोथेरपीने तो रुग्ण पूर्णपणे कॅन्सरमुक्त जीवन जगू शकतो हे आपण सांगू इच्छिता. आणि किमोथेरपी म्हणजे ज्याला असं बऱ्याच वेळा म्हणतात की एकदा द्यायची का किती, म्हणजे ह्याच्या कशा

0: प्रकार कसे आहेत या उपचाराचे?
1: याच्यामध्ये केमोथेरपी ही अनेक वेळा द्यावं लागते आपल्याला, कारण साधारणपणे 6 ते 8 वेळासुद्धा ही द्यावी लागते. याच्यामध्ये ठराविक दिवसांच्या अंतराने ती द्यावी लागते, कारण एकदा केमोथेरपी दिल्यानंतर त्याचा पेशीवर परिणाम होण्याचा काही कालावधी असतो, तर तो कालावधी गेल्यानंतर आपल्याला परत तीच आपल्याला केमोथेरपी द्यावी लागते. साधारणपणे 21 दिवसाचा तो कालावधी असतो, कधी कधी तो 15 दिवसाचा किंवा 8 दिवसाचाही असू शकतो, परंतु वेगवेगळ्या इंजेक्शन
2: बदलतो
1: पेशीनुसार आणि वेगवेगळ्या इंजेक्शनच्या मध्ये तो बदलत असतो, परंतु साधारणपणे 3 आठवड्यांनंतर आपण हा परत रिपीट करत असतो. कमीत कमी 6 किंवा त्यापेक्षा जास्तही आपल्याला केमोथेरपी द्याव्या लागतात. केमोथेरपी कधीतरी जर परत आजार उद्भवला तर ती पहिली दिलेली केमोथेरपी बदलून वेगळ्या प्रकारचे इंजेक्शन करून आपल्याला केमोथेरपी परत सुद्धा आपल्याला द्यावी लागते. अशा प्रकारचे वेगवेगळे इंजेक्शन आहेत, वेगवेगळ्या त्याचे टाइम आहेत,
0: समजुती पण आहेत आणि गैरसमजुती लोकांच्या आहेत त्या आपण या माध्यमातून दूर केलेल्या आहेत. केमोथेरपी कशी फायदेशीर आहे आणि यासोबतच डॉक्टर आणखी एक थेरपी आहे ज्याचा आपण पुढच्या भागात सांगणारच आहात की रेडिओ थेरपी ज्याला म्हणतो, ज्याला लाईट असं म्हटलं जातं, त्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. पण आज पुरतं आपण थांबूया. श्रोत्यांना पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला कॅन्सर संदर्भात किंवा काही माहिती हवी असल्यास, आपल्याकडे कॅन्सर रुग्ण असतील तर नक्कीच डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड, गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावित्री रोड, अहमदनगर इथं आपण दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या. आपल्याला नंबर सांगतो हॉस्पिटलचा, 0241 232 67 75. आणि श्रोते हो, कॅन्सर हा जीवघेणा आजार नाहीये, त्याचा खर्चही आता आपल्या आवाक्यात आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या हॉस्पिटलमध्ये लागू आहे, तेव्हा आपण नक्की दाखवा. आज पुरतं थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.

0: प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात. आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 7:55 झाली आहेत.
1: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेस विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
5: आर

0: online.com.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसे संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 02-41-235-35-15.
3: मोबाईल 960-44-988-36.
5: वणक्कम.
6: नमस्कार.
7: नमस्कार.
5: राम राम.
6: अस्सलाम वालेकुम.
7: सत श्री अकाल जी.
8: या सर्वांचा अर्थ एकच.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्र प्रसारित करील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. डॉक्टर, मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो महिलांमधल्या कॅन्सरबद्दल, विशेषत ब्रेस्ट कॅन्सरबद्दल, स्तनांचा कॅन्सरबद्दल. या भागात मला हेच विचारायचं की यावर काय उपचार पद्धती आहेत.
1: सो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण पाहिलं तपासण्यामध्ये पेट स्कॅन, बायोप्सी, सोनोमॅमोग्राफी हे सगळ्या तपासण्या झाल्या. त्यानंतर निदान झालं की एकदा कळालं ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्यानंतर मग ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सर्जरी आहे, किमोथेरपी आहे आणि रेडिएशन आहे, त्यानंतर हार्मोनल थेरपी आहे, टार्गेटेड थेरपी आहे आणि आता नवीनच इम्युनोथेरपी सुद्धा आलेलं आहे. तर ट्रीटमेंट ही थोडीशी लेंदी राहते, पण त्याचा सिक्वेन्स काय असेल ते स्टेजवरनं ठरतं आणि टाईप कोणता आहे कॅन्सरचा त्यावरनं ठरतं. हे कॅन्सर तज्ज्ञ म्हणजे आम्ही ठरवतो की ह्याला पहिले पेशंटला पहिले ऑपरेशन करायचं आहे का, पहिले किमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी देऊन डाऊन स्टेज करायचं आहे. तर ते आम्हाला स्टेजवर आणि कॅन्सरच्या प्रकारावर कळतं. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे काही हार्मोन पॉझिटिव्ह ईआरपीआर पॉझिटिव्ह, काही हार्मोन निगेटिव्ह ईआरपीआर निगेटिव्ह, काही एचईआर2 म्हणजे हर टू न्यू पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह असतील एचईआर2 तर त्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत.
0: अच्छा.
1: तर त्या त्या प्रकारानुसार सो आपण पहिले शक्यतो जर अर्ली स्टेज असेल, एकदम स्टेज वन असेल, एकदम लहान गाठ आहे 1-2 सेंटीमीटरची, तर आपण शक्यतो ऑपरेशन पहिले करतो. त्यात पण ऑपरेशन मध्ये पण दोन प्रकार आहेत, पूर्ण स्तन काढून टाकणे किंवा नुसतं गाठ काढणे आणि एक्झिला म्हणजे काखेतल्या गाठी पसरलेल्या असतात तर त्या गाठी काढणे. शक्यतो महिलांना आपण चॉईस देतो की ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी करायची, म्हणजे जे फक्त गाठ काढून काखेतल्या गाठी काढायच्या का पूर्ण स्तनच काढून टाकायचं, त्याला आपण मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी म्हणतो. म्हणजे पूर्ण ब्रेस्ट पूर्ण स्तन काढून काखेतल्या पण गाठी काढणे, काखेतल्या गाठी तर काढायच्याच पण फक्त गाठ काढायची का पूर्ण स्तन काढायचं हे आपण पर्याय पेशंटला देतो. तर पेशंटच्या इच्छेनुसार आणि जर स्टेज एकदम अर्ली असेल, जर गाठ लहान असेल, तर मग आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी म्हणजे फक्त गाठ काढायचं ऑपरेशन करू शकतो आणि काखेतल्या गाठी काढायचं त्यासोबत करायलाच लागतं. हे झालं ऑपरेशन. त्यानंतर किमोथेरपी, किमोथेरपी दोन वेळी देता येते. जर गाठ खूप मोठी असेल, 5 सेंटीमीटरहून जास्त, स्टेज जास्त असेल, लिम्फ नोड मोठे असतील, तर पहिले आपल्याला गाठ लहान करण्यासाठी किमो

0: तिथे 4 ते 8 किंवा आपल्याला 4 किंवा 8 डिपेंडिंग ऑन द रिस्पॉन्स कसा आहे. तर
1: बरोबर.
0: पहिले किमोथेरपी द्यायला लागते, ती गाठ लहान करायला लागते आणि मग आपल्याला ऑपरेशन करायला लागतं जर गाठ मोठी असेल खूप तर.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर झालं रेडिएशन. तर जेव्हा ऑपरेशन आणि किमोथेरपी सगळं कम्प्लीट होतं त्यानंतर आपण रेडिएशन देतो. रेडिएशन हे 20 ते 25 सेटिंगमध्ये केलं जातं डिपेंडिंग ऑन स्टेज काय आहे, कोणत्या प्रकारचं रेडिएशन द्यायचं आहे. तर ते डेली असतं, लाईक 5-10 मिनिट्स एव्हरी डे येऊन रेडिएशन घ्यायला लागतं. सोमवार मंडे टू फ्रायडे असं 4 to 5 वीक्स ते चालतं. आणि किमोथेरपी जी आहे ती 3 वीकली असते, 3-3 आठवड्याला एक. सो टोटल 8 किमो म्हणजे 2 ते 3 महिने किमो चालते. सो टोटल ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट ही 5 ते 6 महिने चालू शकते. आणि त्यात पण जर ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असेल, ERPR आणि HER2 निगेटिव्ह, हा वेगळा प्रकार आहे जो तेजीने वाढणारा कॅन्सर असतो ब्रेस्ट कॅन्सरचा. त्यात नवीन इम्युनोथेरपी आली आहे, पेम्ब्रोलिझुमाब नावाचं इम्युनोथेरपी नावाचं इंजेक्शन आहे. सो ते आपण देतो, त्यांनी अजून चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळतो. आणि जर हार्मोन पॉझिटिव्ह असेल ERPR, तर सगळं किमोथेरपी रेडिएशन सर्जरी सगळं जेव्हा झालेलं असेल सगळं, त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला हार्मोन थेरपी म्हणजे हार्मोनच्या टॅबलेट्स घ्यायला लागतात पुढील 5 वर्षासाठी जर हार्मोन पॉझिटिव्ह ERPR पॉझिटिव्ह असेल तर.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:20 झाली आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत मिश्र संगीत.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
5: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
4: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाने हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
6: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
6: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
4: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, मिश्र संगीतेच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जय जय गौरी शंकर नाटकातलं प्रसाद सावकार यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं पद, संगीत वसंत देसाई यांचं.

0: जय जय गौरी शंकर नाटकातलं प्रसाद सावकार यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिगोज व्हेन्स.
2: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
1: थायरॉइडच्या गाठी.
2: गर्भाशयातील फायब्रॉइड.
1: वाढलेली प्रोस्टेट.
2: विविध बायोप्सीज.
1: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
2: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
2: फोन 74008448088.
1: 74008448088.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे आत्मा मालिक
6: ऑनलाइन .com. आत्मा मालिक.

मेहदी हसन यांनी गेलेली अहमद फराज यांची गझल आपण ऐकलीत. संगीत होतं निसार बाजमी यांचं. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता सकाळचे 8:30 वाजता आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग ॲथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी

गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. त्या सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSFचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 मे रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSFच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. CNGच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता CNGचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या NEET UG 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून या संदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात

0: आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून आपण आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम फिरस्ती. संकलन आणि निवेदन वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

0: नमस्कार श्रोते हो,
1: फिरस्ती कार्यक्रमात मी वंदना साबळे
2: आणि मी अंजली बडवे सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, फिरस्ती या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी गिर्यारोहणाला म्हणा किंवा तिथली जी काही सुंदर स्थळं आहेत ती बघण्यासाठी घेऊन जात असतो.
1: श्रोते हो, सुट्टी मिळाली आणि फिरायला जायचं म्हटलं की निसर्गप्रेमी आणि गिर्यारोहकांना सर्वात आधी सह्याद्री आठवतो. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक अनमोल रत्न. सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणं ट्रेकर्सना, पर्यटकांना भुरळ घालत असतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे निसर्गानं अगदी भरभरून सौंदर्य प्रदान केलेला तालुका.
2: हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग, मदन, कुलंग हे त्रिकूट, आजोबा डोंगर आणि आशिया खंडातली दुसरी मोठी दरी म्हणून प्रसिद्ध असलेली सामरद इथली सांदण दरी ही ठिकाणं या भागाची प्रमुख ओळख आहे. निसर्गाच्या कुशीत दडलेली आणि आशिया खंडातली दुसरी सर्वात मोठी दरी अशी ओळख असलेलं हे सांदण व्हॅली अर्थात सांदण दरी. सामरद गावातून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर पसरलेली ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर पर्यटकांना देखील मोहात पाडते.
1: भौगोलिक कारणानं जमिनीला पडलेली मोठी भेग आणि त्यामुळे तयार झालेली ही 200 ते 400 फूट खोल आणि सुमारे 2 किलोमीटर लांब अशी सांदण दरी निसर्गातील एक अनोखं आश्चर्य. दोन्ही बाजूला उंचच उंच कातळ, त्यातून पाणी आणि मोठमोठ्या खडकांवरून मार्ग काढत हा 2 किलोमीटरचा थरारक ट्रेक करणं मोठं आव्हान असतं.
2: पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे इथं जाणं अशक्य असतं. उन्हाळा हा सांदण दरीला जाण्याचा एक उत्तम कालावधी आहे. दरीत पाणी कमी असतं आणि इथला मोहक असा ऊन सावल्यांचा खेळ बघण्याजोगा असतो. दरीमध्ये 2 ठिकाणी पाण्याचे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात. उन्हाळ्यातही इथे 4 ते 5 फूट खोल पाणी असतं, तर हिवाळ्यात ही पातळी वाढते.
1: सांदण व्हॅलीला पोहोचण्यासाठी भंडारदरा धरणाच्या बाजूनं जात सामरद गावाला जावं लागतं. पुण्यावरून जाण्यासाठी आळेफाटा, संगमनेर, अकोले, राजूर, शेंडी, उडदावणे, सामरद असा मार्ग आहे. तर मुंबईकरांसाठी कल्याण, कसारा घाट, इगतपुरी, घुटी मार्गे शेंडी

0: ला जाता येतं, तर नाशिकवरून घोटी मार्गे जाता येतं. सामरत गावातून 10 मिनिटात सांधन दरीला जाता येतं. दरीतून जाताना आपल्याला साचलेले 2 पाणवठे पार करावं लागतं. जसजसं आपण पुढे जातो तसतसं दोन्ही बाजूंनी असणारे कातळकडे जवळजवळ येऊ लागतात. सरासरी 150 फूट असणारे हे कडे काही ठिकाणी वरच्या बाजूला एकमेकांना चिकटलेले दिसतात.
1: दरीत अर्धा तास प्रवास केल्यानंतर आपण एका टोकावर येतो. इथून पुढे मोठमोठे खडक दरीत पडलेले दिसतात. या खडकांवरून रोमांचकरित्या उतरत साधारण 1.5 तासात आपण पहिल्या कातळ टप्प्याजवळ पोहोचतो. इथं 45 फुटांचा कातळ कडा आहे. इथून दोराच्या सहाय्याने रॅपलिंग करत खाली उतरावं लागतं. तांत्रिक बाबींची माहिती नसेल तरी इथपर्यंत येऊन आपण माघारी फिरू शकतो. भर उन्हाळ्यात दरी पार करताना सोबत पुरेसं पाणी नेणं हे आवश्यक असतं. इथून खाली उतरून गेल्यावर असेच मोठे खडक आणि दगडाच्या पोकळीतून थरारक प्रवास करत कातळ उतरत आपण एका सपाट कातळावर येऊन पोहोचतो. ट्रेकर्स इथं रात्रीचा मुक्काम करतात. इथून खाली उतरत नदीच्या पात्रातून चालत जात करोली घाट चढत 2 ते 3 तासात सामरत गावात पोहोचता येतं.
0: सांधन दरीत एका कातळावर टेंट लावून मुक्काम करता येतो, तर सामरत गावात स्थानिकांच्या घरात अथवा उघड्यावर तंबू लावून मुक्कामाची सोय करता येते. तसंच गावातील शाळेत किंवा मंदिरात सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. गावात मोठे हॉटेल्स नसले तरी जेवणाची उत्तम सोय होते. गावात वाटाडे किंवा गाईड मिळतात. आपण त्यांच्या मदतीनं जेवणाची आणि ट्रेकची सोय करू शकतो.
1: इथून पुढे आपण जाणार आहोत ज्याला द क्राऊन ऑफ सह्याद्री असं म्हटलं जातं. अर्थात सह्याद्रीचा मुकुट म्हणून प्रसिद्ध असणारे AMK म्हणजेच अलंग मदन कुलंग हे गड त्रिकूट. हे गड त्रिकूट ट्रेकर्समध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. हे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत 4,800 फूट उंचीवर आहेत. 1818 मराठेशाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची दुरावस्था केल्यानं ते चढायला अवघड वाटतात.
0: गर्द झाडी आणि वाट चुकवणारे रस्ते इथं आहेत. गड माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या कमी जास्त प्रमाणात धोकादायक असून सर्वच दृष्ट्या हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. शिस्तीनं धीरानं आणि आवडीनं हा ट्रेक केला तर एक अविस्मरणीय अनुभव आपल्याला मिळतो. 2 दिवस सामरत गावात थांबून आपण हा ट्रेक करू शकतो.
1: अलंग मदन कुलंग हे त्रिकुटगड आपण बघितल्यानंतर पुढे आपल्याला जायचंय आजोबा डोंगर या ठिकाणी. रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजा पर्वत अर्थात आजोबा डोंगर. घनदाट झाडाझुडपाने नटलेला हा आजोबा गड हरिश्चंद्र अभयारण्याचा भाग आहे. वाल्मिकी आश्रमामुळं या भागाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. सर्वसाधारण ट्रेकर्स करतात तो आजोबा गडाचा ट्रेक म्हणजे सीतेचा पाळणा या ठिकाणापर्यंतचा ट्रेक आहे.
0: याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी रामायण हा ग्रंथ लिहिला होता. याच गडावर सीतानं लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत असत, म्हणूनच या गडाचं नाव आजोबाचा गड असं पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते. या गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम आणि त्यांची समाधीसुद्धा आहे.

0: या आश्रमामागून धबधब्याच्या वाटेनं चढत गेल्यास तास दीड तासात आपण एका खिंडीत पोहोचतो. इथे डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. तिथे जाण्यासाठी 15 फुटाचा छोटा रॉक पॅच आहे. इथं सध्या लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीवरून गुहेत चढून गेल्यावर लवकुशांच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत आणि तिथेच लवकुशांचा पाळणा देखील लावलेला आहे. हे सगळं पाहून झाल्यावर आल्या मार्गाने आपल्याला आश्रमात परतावं लागतं.
1: देहनेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी 1/2 तास लागतो. तिथून सीतेच्या पाळण्यापर्यंत जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो.
0: श्रोते हो, आता इथून पुढे आपण जाणार आहोत माळशेज घाटात सुमारे 4,670 फूट उंचीवर असलेल्या हरिश्चंद्रगडावर. हा एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. हरिश्चंद्रगड म्हणजे ऐतिहासिक खजिना आहे. इथे सुमारे 3,000 ते 3,500 वर्षांपूर्वी सूक्ष्म पाषाण युगात मानवानं वापरलेल्या सूक्ष्म पाषाणाचे साधक म्हणून वापरले जाणारे अर्थात चिरलेले दगड निर्णायक शोध असल्याचं मानलं जातं. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण या प्राचीन ग्रंथांमध्येही या पवित्र स्थानाचा उल्लेख अनेक वेळा करण्यात आला आहे.
1: हरिश्चंद्रगड किल्ल्यावरील कोरीव काम आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध बांधकामांवरून विविध संस्कृतींचं अस्तित्व दिसून येतं. स्थानिक लोक म्हणतात की हा किल्ला 6व्या शतकात कालाचुरी राजवंशानं बांधला होता आणि हरिश्चंद्रगड किल्ल्यातील लेण्या 11व्या शतकात कोरल्या गेल्या असं मानलं जातं. त्या सर्वांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत आणि हरिश्चंद्रगड मंदिर देखील त्याचवेळी बांधलं गेलं. हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकला शैलीमध्ये बांधलं आहे. मोर्टाईज आणि टेनॉन जॉईंटचा वापर करून कोणत्याही तोफाचा वापर न करता काळा दगड आणि चुना यांचा समावेश असलेली ही शैली.
0: मंदिराच्या प्रवेशद्वारावर भव्य नंदीची मूर्ती उभी आहे. आतल्या गाभाऱ्यात शिवलिंग विराजमान असून तिथं आलेल्या प्रत्येक भाविकाला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. किल्ल्यावर कुडा नामक एक रहस्यमय गुहा आहे. इथं मोठ्या शिवलिंगासोबत थंडगार पाण्याने भरलेला तलाव आहे. या गुहेतील 4 आधारस्तंभ 4 युगांचं प्रतीक मानले जातात. यातील फक्त एकच स्तंभ उभा असून अखेरचा स्तंभ कोसळल्यावर कलियुगाचा शेवट होईल अशी आख्यायिका सांगितली जाते.
1: हरिश्चंद्रगडाचा सर्वात थरारक भाग म्हणजे कोकण कडा. हा अर्धगोलाकार उंच कडा खोल दरीत झुकलेला आहे. इथून कोकणाचं विहंगम दृश्य दिसतं. काही विशिष्ट काळात इथं ब्रोकन स्पेक्ट्रा नावाचा दुर्मिळ निसर्ग चमत्कार पाहायला मिळतो.

0: यात एखाद्याचं सावट ढगांवर दिसतं आणि त्याभोवती इंद्रधनुष्याचं वलय तयार होतं. गडावर सर्वात उंच शिखर म्हणजे तारामती शिखर. इथून अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई आणि स्वच्छ हवामानात मुंबईचे दिवेही पाहता येतात.
1: हरिश्चंद्रगड हा गिर्यारोहकांसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. इथे वेगवेगळ्या आव्हानात्मक वाटा आहेत ज्या प्रत्येक गिर्यारोहकाच्या कौशल्यानुसार निवडता येतात. प्रत्येक मार्गावर निसर्गाची अनोखी जादू आपल्याला बघायला मिळते. खिरेश्वर मार्ग हा सगळ्यात सुंदर आणि लोकप्रिय मार्ग आहे. हा मध्यम त्या अवघड श्रेणीतील ट्रेक असून अनुभवी गिर्यारोहकांसाठी सर्वोत्तम आहे. सुमारे 7 किलोमीटर अंतर कापण्यासाठी साधारणपणे 6 ते 7 तास लागतात. माळशेज घाटजवळील खिरेश्वर गावातून ही वाट सुरू होते. दाट जंगल, उग्र कातळ आणि प्रसिद्ध तोलार खिंड पार केल्यानंतर नजरेस पडणारी खोल दरी आणि पर्वतरांगा आपलं

0: मन मोहून टाकतात.
1: नवशिक्यांसाठी आणि कुटुंबासोबत आलेल्यांसाठी पाचनई मार्ग उत्तम पर्याय आहे. हा मार्ग फक्त 3 किलोमीटर असून 2 ते 3 तासात सहज पार करता येतो. संथ चढाई, ओघळणारे धबधबे आणि हिरवीगार निसर्गरम्यता यामुळं हा मार्ग सोपा आणि सुखद आहे. थरारक आणि अत्यंत कठीण ट्रेकची मजा घ्यायची असेल तर नळीची वाट हा सर्वोत्तम मार्ग आहे. नळातून जाणारा मार्ग असं याचं अर्थपूर्ण नाव आहे. हा मार्ग 8 किलोमीटर लांब असून 8 ते 10 तास लागतात. सरळसोट कड्यांवर चढाई, टेक्निकल रॉक क्लाइम्बिंग आणि रोपचा वापर करावा लागणारे टप्पे यामुळं हा मार्ग धाडसी गिर्यारोहकांसाठीच योग्य आहे.
2: हरिश्चंद्रगड प्रत्येक ऋतूत वेगळा आणि एक अनोखा अनुभव आपल्याला देतो. निसर्गाच्या विविध छटांनी वर्षभर हा किल्ला वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला भासतो. प्रत्येक ऋतूत त्याची सौंदर्य आणि आव्हानं ही वेगळी असतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. थंडगार हवा, स्वच्छ आकाश आणि पावसानंतर ताजेतवाने झालेली हिरवाई निसर्गप्रेमींना भुरळ घालते. कोकणकडा आणि तारामती शिखरावरून दिसणारे नजारे अविस्मरणीय असतात. हेच ते दिवस असतात जेव्हा छान वातावरणात कॅम्पिंगचा आनंद लुटता येतो. थंडगार रात्री ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसून निसर्गाशी संवाद साधण्याची मजा काही औरच असते.
1: पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान हरिश्चंद्रगड एका वेगळ्याच रूपात दिसतो. जागोजागी धबधबे, दाट धुकं आणि हिरव्यागार दऱ्या हा नजारा जणू जिवंत स्वप्नासारखा वाटतो. मात्र या काळात ट्रेकिंग करणं कठीण असतं. रस्ते निसरडे होतात आणि नळीची वाट अत्यंत धोकादायक ठरते. इथं दगड गळणे आणि प्रचंड वारे यामुळं अनुभवी ट्रेकर्सनीच हा ट्रेक करावा. योग्य पावसाळी साहित्य आणि गमबूट असणं आवश्यक आहे.
2: श्रोते हो, हरिश्चंद्रगडचा ट्रेक हा केवळ गड भटकंतीपुरता मर्यादित नाहीये, तर या परिसरात अशी अनेक ठिकाणं आहेत जी निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यांनी नटलेली आहेत. हा संपूर्ण प्रदेश साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी खजिना आहे. खिलेश्वर गावाच्या जवळच माळशीस घाट आहे. हा घाट म्हणजे धुवादार धबधबे, दाट धुके आणि हिरव्या गार टेकड्यांनी नटलेला एक स्वप्नवत प्रवास. पावसाळ्यात हा घाट वेगळ्याच सौंदर्यात न्हालेला असतो. असंख्य धबधबे आणि प्रवाही झऱ्यांनी संपूर्ण घाट भारावून जातो. या भागात स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांचंही दर्शन घडतं, जे इथल्या निसर्ग सौंदर्यात अजून भर घालतात. छायाचित्रकार, पर्यटक आणि रोड ट्रीपसाठी प्रेम असणाऱ्यांसाठी हा घाट एक पर्वणीच आहे. तो श्रोते हो, हरिश्चंद्रगड हा फक्त एक किल्ला नाही तर तो एक रोमांचक साहस आहे. इतिहासाच्या पानांमधला एक जिवंत अध्याय. इथल्या पुरातन मंदिरात आध्यात्मिक शांतता आहे. इथल्या निसर्गरम्य घाटांमध्ये भारावून टाकणारी जादू आहे. दरवर्षी हजारो ट्रेकर्स इथल्या रौद्र आणि देखण्या मार्गांचा सामना करण्यासाठी येतात. खोल दरीत कोसळणारे धबधबे, ढगांनी वेढलेला कोकणकडा आणि ताऱ्यांनी चमचमणारी रात्रीची छावणी, या प्रत्येक गोष्टीत हरिश्चंद्रगडाची वेगळीच जादू आहे. इथला प्रत्येक दगड इतिहासाच्या, पराक्रमाच्या आणि श्रद्धेच्या कथा सांगतो. एकदा इथं आलो की परत फिरताना हृदय इथंच अडकून राहतं. ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा असेल, मंदिरामध्ये शांत बसून मन स्थिर करायचं असेल अथवा निसर्गाच्या कुशीत हरवायचं असेल तर हरिश्चंद्रगड तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करतो. तेव्हा बॅग भरा, शूज घाला आणि निघा या अजरामर दुर्गाचा अनुभव घेण्यासाठी.

0: आज फिरस्ती कार्यक्रमात आपण सांधनदरी, अलंग, मदन, कुलंग हे गड त्रिकूट, आजोबा गड आणि हरिश्चंद्र गडाची फिरस्ती करून आलोत. आणि श्रोते हो, गड किल्ल्यांची फिरस्ती करणं म्हणजे एक पर्वणीच सर्वांसाठी ठरू शकते. आणि नुकतंच युनेस्कोने जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील 11 आणि हैदराबादमधील 1 असं एकूण 12 किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये केलेला आहे. तर नक्कीच आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, तेव्हा नक्की गड किल्ल्यांची फिरस्ती करा.
1: नमस्कार. श्रोते हो, फिरस्ती हा कार्यक्रम आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन केलं होतं वंदना साबळे आणि अंजली बडवे यांनी, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 9 वाजत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी.
2: ताई,
1: हां,
2: हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा, माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
5: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: आरबीआय सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
8: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन.
9: लवकर टिफिन पैक करा. राजू, मोबाइल सोड.
2: आओ ताई, बँकेचा नंबर हवा है. रिफंड नहीं आला है. आला, लगेच कॉल करतो.
9: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
9: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
9: कामापासून नाही.
2: RBI म्हणते
9: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
10: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
11: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
1: ऐकूयात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. सुरुवातीला दिल है तुम्हारा चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि शान यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं.

दिल है तुम्हारा या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि शान यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर
2: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपटसृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

परदेश चित्रपटातला कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आता ऐकूयात जीत या चित्रपटातलं सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत नदीम श्रवण यांचं.

0: मिस्टर नटोरलाल या चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतंय राजेश रोशन यांचं. आणि याबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:25 झाली आहेत.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन डॉट कॉम.
5: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या. त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या, तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02:41, 02:42, 34:71 आणि 02:42, 36:72.

श्रोते हो हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. उद्याच्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. अजून एक निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 28 मे 2026 विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बंधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास

0: देऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: आकाशवाणीचं हे अहिल्या नगर केंद्र आहे. श्रोते आता सकाळचे 9:30 वाजतायत. 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला हमारी अधुरी कहाणी या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं रश्मी विराग यांचं गीत ऐकूयात. संगीत जीत गांगुली यांचं.

हमारी अधुरी कहानी या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं रश्मी विराग यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जीत गांगुली यांचं.

प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: आता ऐकूया दिल ने जिसे अपना कहा चित्रपटातलं सोनू निगम आणि अलका यांनी केली गायलेलं समीर आणि मेहबूब यांचं गीत, संगीत ए आर रहमान यांचं.

सोनू निगम यांनी गायलेलं देव चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आदेश श्रीवास्तव यांचं. यानंतर सनम रे चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत, गीत आणि संगीत मिथुन यांचं.

श्रोते हो, ऐकूयात हम आपके है कौन चित्रपटातलं गीत। गायला आहे लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी। गीतकार देव कोहली आणि संगीतकार राम लक्ष्मण।

हम आपके है कौन चित्रपटातलं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.

याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आनंद घेऊया काही नाट्यपदांचा नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला आशा खाडीलकर यांच्या स्वरात संशय कल्लोळ नाटकातलं पद ऐकूया.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं नाट्यपद आपण ऐकलं आशा खडीलकर यांच्या स्वरात. नाटक होतं संशय कल्लोळ. यानंतर पाणीग्रहण नाटकातलं बकुळ पंडित यांनी गायलेलं प्र के अत्रे यांचं पद. संगीत श्रीनिवास खळे यांचं.

पाणीग्रहण नाटकातलं बकुळ पंडित यांनी गेलेलं प्र के अत्रे यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. यानंतर मानपमान नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद ऐकूया.

प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं मानाबोपान नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. श्रोते हो, पुढचं नाट्यगीत ऐकण्यापूर्वी हे एक निवेदन आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन अर्थात EPFO अहिल्यानगर यांच्याकडून भविष्य निधी सदस्य निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी प्रत्येक महिन्यात निधी आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय प्रवरानगर राहता अहिल्यानगर 413713 इथं आयोजित केलेला आहे. भविष्य निधी सदस्य निवृत्ती वेतनधारक यांना भविष्य निधी संदर्भात माहितीसाठी आणि काही अडचणी असतील त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं आणि संबंधित कागदपत्र बरोबर आणावीत. तसंच उमंग ॲपद्वारे EPFO सेवा कशी वापरावी याचं प्रात्यक्षिक या प्रसंगी देण्यात येईल. तरी आपण सर्व सभासदांसह मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. निवेदन संपलं. आता ऐकूयात जय जय गौरी शंकर नाटकातलं राम मराठे यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं पद, संगीत वसंत देसाई यांचं.

राम मराठे यांनी गायलेलं जय जय गौरीशंकर नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. यानंतर रणधुंदुभी नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं वीर वामनराव जोशी यांचं पद ऐकूया.

रेणुधुंदू भी नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं वीर वामनराव जोशी यांचं पद आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
1: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
2: भारत हमको जान से प्यारा है.
0: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजलेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला रिंगा रिंगा चित्रपटातलं कुणाल कांजावाला यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही. श्रोते हो, आज आहे मंगळवार, तेव्हा आपली आवड हा कार्यक्रम जरूर ऐका आज रात्री 9 ते 10 या वेळेत.

आशा भोसले यांनी गायलेलं सांगते ऐका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार होते वसंत पवार. आता यानंतर असला नवरा नको ग बाई या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूयात. संगीत राम कदम यांचं.

प्रसार करीत आहोत आपली गाणी. सुरुवातीला संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत, संगीत सलील कुलकर्णी यांचं.

असला नवरा नको ग बाई या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतंय राम कदम यांचं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:15 वाजले.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजश्री लेले यांचं. आणि याबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

0: या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02:41, 02:42, 34, 71 आणि 02:42, 36, 72.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता 12:12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सकाळच्या या प्रसारणातनं मी अंजली बडवे आता आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकोड्या तेवढ्या उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकोड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती? आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी, आणि फक्त आईलाच नाही शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चाललीय?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे, जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बरं का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे, असं काय करतोय? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बरं बरं ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके, आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं? नाही,
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ते चमच्याने घालतात? ते
0: सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे, मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: हे पण मला सर्वात काय आवडायचं सांगू? बटाट्याचा केस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा केस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बाहेर असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: अगं आणि आमची नमा त्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थ

0: पदार्थांचा सुद्धा झालाय असं तुला नाही वाटत का?
1: म्हणजे रे?
0: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
1: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
0: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंचं. म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
1: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
0: का का? म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
1: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
0: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
1: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
0: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
1: कसला रे बोर्ड?
0: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
1: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
0: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना, आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
1: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
0: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
1: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
0: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
1: आरोग्याविषयी किंवा जंतू संसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
0: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
1: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
1: बरे बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
0: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
1: काय?
0: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
1: काही शर्वरी आणि सिगरेट छे, कल्पना सुद्धा करवत नाही.
0: अगं मजा ऐक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
1: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
0: हो बाबा, आपले आणखी ग्रेट, दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
1: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
0: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
1: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे? कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
0: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
1: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
0: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी, पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटत वाटत. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं, सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
0: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप वर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
0: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल शर्वरी?
1: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार.

0: की हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे.
1: बर
2: आले आले. हा मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आताच संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागलीये. आज खाने में क्या बनाया है.
1: अगे खादळ खाऊ. खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं. त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस प्लीज.
0: अरे रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात

0: तर तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत हा, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो म्हटलं.
1: बघ बघ आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. सुखदा ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
2: नो नो, अरे एवढ्या उन्हाच तळकट खाणं बरं नाही. आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
0: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
2: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
1: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्याने सकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
0: हे दादा
1: आपल्याला पटत बुवा,
0: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
1: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
2: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजचं जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
0: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
2: काय ग?
0: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
2: अच्छा.
0: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
1: हे तू चांगलं करतेस. बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस.
0: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
2: हो बरोबर, पण मग?
0: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
2: अच्छा.
0: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
1: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
0: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
2: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
1: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
2: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञ कर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
0: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
1: आता प्रत्येक जण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
0: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येत.
1: शर्वरी हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
0: अरे दादा मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
1: काय
0: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
2: खरंय शर्वरी म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
1: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
2: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
0: करेक्ट. माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
2: वा,
1: थांब थांब थांब थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
2: संबंध वर जाऊ दे रे, तिला एकूण आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
0: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
2: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चालली आहे.
1: पण
2: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
0: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
2: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
1: तसे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.

0: का तू घुसळणार आहेस रोहित?
1: म्हणजे आता तू सांगत असशील तर
0: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
2: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
1: हे बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल आम्हाला.
2: दादा मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
0: ना उमेद? वा वा शर्वरी, क्या बात है, मुलगी शिकली, प्रगती झाली.
1: हो ना, आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
2: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
1: वा
0: वा, बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित मग अशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आता रोहित येईल आणि आम्हाला उलटवेल म्हणून.
1: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
2: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
0: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
1: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
2: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार. आणे दो आणे दो, चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
0: फार विनोदी मुलगी आहे, भावासारखीच आपल्या पात्रटपणा करत असते.
2: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो,
1: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
0: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंडेकार द्या.
1: सुखदा सुखदा प्लीज. नाही नाही, काय तुझी अधोगती?
0: अरे
1: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार.
0: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
1: वा वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
0: हो हो,
1: थँक्यू थँक्यू, अशी बायको पाहिजे.
0: चला करा आता सुरुवात जेवायला.
1: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
2: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
0: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
1: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
2: कुदुक कुदुक.

श्रोतेहो कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधिर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधिर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधिर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले एम ए केलेला आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे तिथून बी एड स्पेशल मुलांचं, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधिर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती तिथे त्या मुलांकडे, म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधिर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
0: बरं.
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
0: बरं.
1: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले, ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवं, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
0: बरं.
1: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपतो आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
0: बरं.
1: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
0: बरं.
1: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
0: बर.
1: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे, तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
0: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे.
1: हो हो.
0: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधिर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
1: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद.

0: झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी पण बी एड केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूर मधून गेलेलं आहे शिक्षण. हा, आणि आता आम्ही तिघी मिळून आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
1: बरं.
0: हा, ह्या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात.
1: अच्छा.
0: म्हणताना नुसतं टीचर असं नाही म्हणत. आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात. आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत. आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळेजण. जेंट्स शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते. जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं.
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जी अगदी 3.5 वर्षाची. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं.
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षाचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या मॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं.
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आत्ता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं.
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं. आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं.
0: हा, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7च मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो तसा.
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरण पासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो.
0: पण कशा आहेत, आयडीची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत. पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं.
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरणहून येत होती. ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरण पासून इथपर्यंत शाळाच नाहीये, त्या म्हणाल्या. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाहीयेत कुठे. आहेत पण म्हणे सगळ्या ह्या आयडीच्या मुलांच्या आहेत. तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे, अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता. आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची. तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुला घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची
0: आहे
1: आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारण आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखाद्या कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही सांगते, पण तो एक

0: असं की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिलंय ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटर मध्ये ठेवलं जातं त्या ज्या युव्ही रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरस, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिने म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला,
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो,
1: होय
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप काळ टोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात, मग ते आधी लावायची ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात. घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो, की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय,
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की त्याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा, तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरत नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं, त्याच्या सुद्धा आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे आणि आवाज आला. पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपूए याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते. मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या, डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक वाळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या वाळू मधून तू बोटो फिरव का, तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड, म्हणजे काय पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असली पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो तो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की ह्या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात, की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कोक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं ते पण मुलाचं वय 3 ते 5

0: ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं, आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कोक्लियन इम्प्लांटनी असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो, मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे, पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत असतं
1: साठी हे असावं,
0: वाटत असतं. पण आता कसं आहे ना, आमच्याकडे मूल आलेलं आहे तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याचं होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझे सासू म्हणते काही झाले तरी कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला आहे,
1: ती भीती असेल
0: कदाचित. त्याच्यामुळे ती भीती आहे, म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा. पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगने शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देत. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्या सांगितलं अरे अ बोलतो, तो अ कसा बोलला, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्याकडे हे असं काही जाणवलं ना, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो, मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ना, ते मुलाशी त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो अहो, तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता. त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं. आम्ही पण त्यांना खुण्यांना सांगतो, ह्या ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे ते, किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाहीतर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार. त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो, काय वापरतो, हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला, त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो. ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे, कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत, पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना

0: गार्डन मध्ये खेळायला नेतो जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात. आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नकोत. आम्ही तिथे उभा राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का. त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का. त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असतं की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीयेत. नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का. त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतो की नाही अशा शाळा पण असतात. त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे ह्यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं,
0: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतो ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात मग त्याच्या पुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वी झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ती कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही.
0: नाही आता सगळीच मुलं काय अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्स मध्ये अतिशय सुंदर होता. म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. आता आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्डवर चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाल म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022ला 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाल तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात

0: द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं. तर तिथे त्या मुलाची दोन चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली होती. आम्ही बघायला पण गेलो होतो. त्याला बरं वाटतं, आम्ही अजूनही कुठे आलो ना त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज, तुम्ही भेटायला या, बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतं. असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातले कला वेगवेगळे असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटतं. आज एवढी वर्ष झालेली आहे तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता?
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा, स्मार्टफोन आले ना, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं, पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतो, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 घेणार चालेल म्हणे, 9 सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात, तर असं पटकन सांगितलं शाहरुख खान, सलमान खान, कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांच्या त्या पण खुणा ठरलेले असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो. आम्ही लॅपटॉप वरून त्यांना दाखवतोय ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना म्हणजे असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, त्या बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं. तेवढी ते हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडे तत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही, कुठे मिळेल तिथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते. म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याचे या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्र मैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणावं, कधी असे छोटे छोटे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 झाला आणि ती ट्विन्स झाली मुलं. ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन. हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं. पण त्या मावशीने सोडलं नाही, मी या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नाही, त्यांची स्वतः

0: त्यांची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते. पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईने केलेला आहे. आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात त्या मुलाचं प्रेमाने, त्या मावशींची सून करते. म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही. त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मुलं आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना अडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो. तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या येणी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत.
1: पुढे आता वेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूरला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हालाही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप.
5: आजकल ये क्या हर रोज तुम रेडियो सुनती रहती हो, पढ़ाई लिखाई नहीं करती क्या? घड़ी देखो जरा, 3:03.
6: वो क्या है ना कि आजकल मैं हर रोज दिन में 3 बजे सुनती हूँ सखी सहेली.
5: सखी सहेली?
6: हाँ, हर रोज 2 सखियाँ 3 बजे बड़ी मजेदार बातें करती हैं. और तो और, पढ़ाई, करियर, इंटरनेट, सोशल मीडिया और दुनिया भर की दिलचस्प जानकारियाँ भी देती हैं.
5: अच्छा, तो मुझे भी बताना जरा, मैं भी सुनूंगा सखी सहेली.
6: हाँ हाँ, क्यों नहीं, सखियाँ ही नहीं सखा भी सुनते हैं सोमवार से शुक्रवार दोपहर 3 बजे
7: सखी सहेली.
0: यह है विविध भारती. सुरीला सफर लेकर हाजिर होते हैं बस कुछ ही पलों में.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या चार आमदारांचा राजीनामा तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism.

0: There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
1: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्त्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्त्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्त्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळपेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबा समुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, NDRF, SDRF आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये CNG गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे CNG गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं. त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे. तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे.

इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर DCGA अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं DCGA म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही DCGA दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. IPL क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ IPL 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक

सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे, त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडे झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या

आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: की सहेली।
1: कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 479 अंकांची घसरण झाली आणि तो 76,010 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 118 अंकांची घसरण नोंदवत 23,914 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारण सभेत मी शालिनी वाघ मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वारसा लक्ष्मीच्या चित्रपटातला अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी, तर चित्रपट होता लक्ष्मीचा वारसा.

अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, यानंतर ऐकूया स्वयंवर नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद. स्वर इंदिराबाई खाडीलकर यांचा, तर संगीत दिलं आहे भास्करबुवा बखले यांनी.

0: श्रोतेहो, इंदिराबाई खाडिलकर यांच्या स्वरात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं भास्कर बुवा बखले यांनी, तर नाटक होतं स्वयंवर.
1: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्म मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com.
3: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
4: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
5: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.

0: बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
1: atmamalikonline.com। आत्मा मालिक
2: ये ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट, डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी।
3: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
4: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत।
3: तू आयसच विसर भोळी।
4: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं।
2: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल।
4: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे। इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता। आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार। आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77।
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर। इसके लिए क्या करना पड़ेगा?
6: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
5: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मालिक एनडीए एकेडमी सर।
5: बिल्कुल सही, आत्मा मालिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
8: विजिट atmamalikonline.com।
9: श्रोते हो, यानंतर ऐकूया कयामत से कयामत तक चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत। स्वर आहे उदित नारायण यांचा, तर संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी।

0: श्रोते हो, उदित नारायण यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी, तर चित्रपट होता कयामत से कयामत तक.
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या. त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या, तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

श्रोतेहो मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आणि संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं हे सुगम गीत आपण ऐकलं. या गीताचे गीतकार आणि संगीतकार होते अशोक पत्की. श्रोते हो, एक निवेदन. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 27 मे 2026 विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-2424-34 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत लेस्ले लेविस यांचं.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात मजरू हा सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं लेस्ले लेविस यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. यात स्पॉटलाईट ऋतुचक्र या विषयी सूत्रसंचलन कोमल पाटील हिचं, सादर करते सुदाम बटोळे.

हॅलो, हाय, नमस्कार. 100° मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील घेऊन आली आहे मनातल्या विषयांना स्पर्श करणारा कार्यक्रम युववाणी. मित्रांनो, काही पुस्तकं आपण वाचतो आणि काही पुस्तकं आपल्याला वाचत असतात. काही शब्द डोळ्यातून मनात उतरतात आणि काही शब्द मनाच्या आत खोलवर दडलेली शांतता हलवून जातात. ऋतू बदलतात, आकाशाचा रंग बदलतो, झाडांच्या पानांना नवा स्पर्श मिळतो आणि नकळत माणसाचं मनही बदलतं. निसर्ग आणि माणूस यांचं नातं हे फक्त पाहण्याचं नाही तर अनुभवण्याचं आहे. तर आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल, जे फक्त ऋतूंचं वर्णन करत नाही तर आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाशी जोडून टाकतं, त्याबद्दल बोलणार आहोत. आणि ते पुस्तक म्हणजे दुर्गा भागवत यांचं ऋतुचक्र. हेच पुस्तक आपण आज कार्यक्रमात उलगडणार आहोत, पण त्याआधी दुर्गा भागवत यांच्याविषयी जाणून घेऊया. दुर्गा भागवत या मराठी साहित्यातल्या अत्यंत विद्वान, संवेदनशील आणि अभ्यासू लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. त्या फक्त साहित्यिका नव्हत्या तर समाजचिंतक, संशोधक, निसर्गप्रेमी आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासकही होत्या. मराठी साहित्यामध्ये त्यांनी आपल्या स्वतंत्र विचारांनी आणि अतिशय समृद्ध लेखनशैलीनं वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संस्कृत, बौद्ध साहित्य, लोककथा, आदिवासी जीवन, भारतीय संस्कृती आणि निसर्ग यांचा अतिशय सखोल अभ्यास केला. त्यांच्या लेखनामध्ये फक्त माहिती नसते तर अनुभवांची खोली आणि निरीक्षणांची सूक्ष्मता दिसते. त्या निसर्गाकडे फक्त सौंदर्य म्हणून पाहत नव्हत्या तर त्यामध्ये जीवनाचं तत्वज्ञान शोधत होत्या. म्हणूनच त्यांच्या लेखनात झाडं, पाऊस, पक्षी, ऋतू आणि माती यांचं वर्णन हे जिवंत आणि भावपूर्ण वाटतं. त्यांच्या लेखनामध्ये निसर्गाशी असलेलं अतूट नातं सतत जाणवतं. त्यांनी माणसाला पुन्हा निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते निसर्ग समजून घेतला तर माणूस स्वतःलाही समजू शकतो. म्हणूनच त्यांचं साहित्य आजही तितकंच ताजं, जिवंत आणि विचार करायला लावणारं वाटतं. भावमुद्रा, व्यासपर्व, पैस, कथांची पृथ्वी, ऋतुचक्र अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी

सन्मानित करण्यात आलं होतं. निसर्ग, लोकसाहित्य आणि मानवी भावविश्व यांना शब्दांच्या माध्यमातून जिवंत करणाऱ्या दुर्गा भागवत यांनी मराठी साहित्याला अतिशय समृद्ध असा वारसा दिला आहे. मित्रांनो, पुस्तकाची सुरुवात होते ती प्रस्तावनेनं. प्रस्तावनेतच त्या ऋतू आणि माणूस यांच्यातलं जिव्हाळ्याचं नातं उलगडतात. त्या सांगतात, पूर्वीचा माणूस निसर्गाच्या जास्त जवळ जगत होता. त्याला ऋतूंची चाहूल लागायची, पावसाचा वास ओळखता यायचा, पक्ष्यांच्या आवाजातून सकाळ अनुभवता यायची. पण आधुनिक जीवनात माणूस हळूहळू निसर्गापासून दूर गेला आहे, त्यामुळं त्याच्या मनातली संवेदनशीलताही कमी होत चालली आहे. दुर्गा भागवत ऋतूंना फक्त हवामानातले बदल मानत नाहीत, त्यांच्या दृष्टीनं प्रत्येक ऋतू हा एक भाव आहे, एक अनुभव आहे आणि जीवन समजून घेण्याचा एक मार्ग आहे. उन्हाळ्यात त्यांना संघर्ष दिसतो, पावसात आठवणींची ओल जाणवते, हिवाळ्यात शांतता आणि वसंतात नवजीवनाचा उत्सव. प्रस्तावनेत त्या हेही सांगतात की निसर्गाकडे पाहण्यासाठी फक्त डोळे पुरेसे नसतात, तर त्यासाठी संवेदनशील मन लागतं. झाडांची पानगळ, मातीचा वास, सकाळचं धुकं, पक्ष्यांचा आवाज या छोट्या गोष्टींमध्येही जीवनाचं मोठं सौंदर्य दडलेलं असतं. ऋतुचक्र हे पुस्तक त्या सौंदर्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे.

श्रावण या लेखात श्रावण महिन्याचं वर्णन फक्त पावसाळ्याचा भाग म्हणून केलेलं नाही, तर तो एक जिवंत, भावुक आणि आध्यात्मिक अनुभव म्हणून मांडला आहे. श्रावण म्हणजे फक्त आकाशातून पडणारा पाऊस नाही, तर तो संपूर्ण निसर्ग नव्यानं श्वास घेत असल्याची अनुभूती आहे. त्या श्रावणाकडे अत्यंत संवेदनशील नजरेनं पाहतात. सतत पडणारा पाऊस, ढगांनी भरलेलं आकाश, ओलसर वारा, हिरव्यागार झालेल्या टेकड्या, पावसानं धुतलेली झाडं आणि मातीमधून उठणारा सुगंध. श्रावणातल्या हिरवाईचं वर्णन करताना त्या सांगतात की पावसानंतर निसर्गाला जणू नवं जीवन मिळतं. कोरडी पडलेली जमीन पुन्हा जिवंत होते, झाडांना नवी पालवी फुटते, रानात छोटी छोटी फुलं उमलतात. प्रत्येक पानावर, प्रत्येक गवताच्या पात्यावर पावसाचे थेंब चमकत असतात. त्यांच्या लेखनात ही हिरवाई फक्त दृश्य नाही, तर आशेचं प्रतीक वाटते. जसं पावसानंतर निसर्ग नव्यानं फुलतो, तसंच माणसाचं मनही पुन्हा जिवंत होऊ शकतं ही भावना त्यांच्या लेखातून जाणवते. श्रावण मध्ये त्या आवाजांचंही खूप सुंदर चित्रण करतात. सतत कोसळणाऱ्या पावसा

पक्ष्यांचा आवाज, पानांची सळसळ, दूरवरून येणारा पक्ष्यांचा स्वर आणि शांत दुपारी ऐकू येणारा ओलसर वाऱ्याचा स्पर्श, या सगळ्यात त्या एक संगीत अनुभवतात. त्यामुळे त्यांच्या लेखनात श्रावण हा फक्त दिसणारा ऋतू नाही, तर ऐकू येणारा आणि मनात झिरपणारा ऋतू बनतो. त्यांच्या लेखात श्रावणाशी जोडलेली भारतीय संस्कृती आणि लोकजीवनही दिसतं. श्रावणातले सण, पूजा, ग्रामीण भागातलं वातावरण, स्त्रियांची गाणी आणि पावसाळ्यातलं गावाकडचं जीवन, हे सगळं त्या अत्यंत प्रेमानं मांडतात. त्यामुळं श्रावण हा फक्त निसर्गाचा ऋतू राहत नाही, तर तो माणसांच्या भावना, आठवणी आणि संस्कृतीशी जोडला जातो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या श्रावणामध्ये एक प्रकारची शांतता शोधतात. शहरांच्या गोंधळापासून दूर श्रावणातला निसर्ग माणसाला स्वतःकडे परत आणतो. पावसात भिजलेलं जग पाहताना माणूस नकळत अंतर्मुख होतो आणि मनातला थकवा, एकटेपणा, कोरडेपणा या ओलाव्यात विरघळून जातात.

दुर्गा भागवत यांनी वसंत या लेखात वसंत ऋतूचं वर्णन अतिशय कोमल, जिवंत आणि भावपूर्ण शब्दात केलंय. त्यांच्या दृष्टीनं वसंत म्हणजे फक्त ऋतू बदल नाही, तर संपूर्ण सृष्टीच्या नवजीवनाचा उत्सव आहे. हिवाळ्याच्या शांत, थंड आणि थोड्याशा उदास वातावरणानंतर जेव्हा झाडांना नवी पालवी फुटते, फुलं उमलू लागतात आणि हवेमध्ये एक हलकी प्रसन्नता जाणवू लागते, तेव्हा निसर्ग जणू पुन्हा नव्यानं जगायला लागतो. त्या वसंतातल्या रंगांचं खूप सुंदर चित्रण करतात. झाडांवर उमलणारी कोवळी हिरवी पालवी, रानात फुलणारी रंगीबिरंगी फुलं, मंद वाऱ्यानं हलणाऱ्या फांद्या आणि सूर्यप्रकाशात चमकणारी नवी पानं. दुर्गा भागवत सांगतात की वसंत ऋतूमध्ये निसर्गात एक वेगळीच चैतन्याची लहर असते. पक्ष्यांचे आवाज जास्त मधुर वाटतात, हवेमध्ये एक हलकासा सुगंध पसरलेला असतो आणि संपूर्ण वातावरणामध्ये एक शांत आनंद भरलेला जाणवतो. त्या या ऋतूमध्ये जीवनाचा आशावादी चेहरा पाहतात. जसं कोरड्या झाडांना नवी पालवी फुटते, तसंच माणसाच्या आयुष्यातही कितीही कठीण काळ आला तरी पुन्हा नव्यानं फुलण्याची शक्यता असते. हा संदेश त्यांच्या या लेखातून आपल्याला मिळतो.

दुर्गा भागवत यांनी पानगळ या लेखात झाडांची गळणारी पानं फक्त निसर्गातला एक साधा बदल म्हणून पाहिलेली नाहीये, तर त्यामध्ये त्यांनी जीवनाचं अत्यंत गहन तत्वज्ञान शोधलंय. त्यांच्या लेखनात पानगळ म्हणजे शेवट नाही, तर नव्या सुरुवातीची शांत तयारी आहे. त्या पानगळीकडं अतिशय संवेदनशीलतेनं पाहतात. झाडांवरची पिवळी कोरडी पानं हळूहळू वाऱ्यासोबत खाली पडताना त्यांना एक वेगळीच शांतता जाणवते. या गळणाऱ्या पानांमध्ये त्यांना उदासी आहे, विरह आहे, पण त्याचबरोबर एक स्वीकारही आहे. झाडं कोणतीही तक्रार न करता आपली पानं गळू देतात, कारण त्यांना माहिती असतं की नव्या पालवीसाठी जुनं गळणं आवश्यक आहे. हेच जीवनाचं सत्य त्या या लेखातून सांगतात. जमिनीवर साचलेली सुकलेली पानं, मंद वाऱ्यानं उडणारा पाचोळा आणि रिकाम्या झालेल्या फांद्या, या सगळ्यात त्या एक प्रकारचं गंभीर सौंदर्य पाहतात. त्यांच्यामध्ये हिरवाई जितकी सुंदर असते तितकीच पानगळही सुंदर असते, कारण पानगळ निसर्गाला विश्रांती देते, शांतता देते आणि नव्यानं फुलण्यासाठी तयार करते. पानगळमध्ये त्या माणसाच्या आयुष्याशीही हा अनुभव जोडतात. आयुष्यातही काही गोष्टी गळून पडतात, काही नाती, काही आठवणी, काही माणसं आणि काही स्वप्न. सुरुवातीला त्या हरवण्यामध्ये वेदना असते, पण काळ जसा पुढे जातो तसं समजतं की काही गोष्टी गमावल्याशिवाय नवं काहीतरी जन्माला येत नाही. जसं झाडं जुन्या पानांना सोडतं, तसंच माणसालाही काही गोष्टी मागं सोडाव्या लागतात. हा गहिरा अर्थ त्या या लेखातून मांडतात. दुर्गा भागवत यांनी निसर्ग आणि माणूस या लेखात माणूस आणि निसर्ग यांच्यातलं अतिशय जवळचं पण हळूहळू हरवत चाललेलं नातं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडलंय. त्यांच्या मते माणूस हा निसर्गापासून वेगळा नाही, तो निसर्गाचाच एक भाग आहे. झाडं, पाऊस, वारा, नदी, पक्षी आणि ऋतू हे सगळं माणसाच्या जीवनाशी आणि भावविश्वाशी खोलवर जोडलेलं आहे, पण आधुनिक जीवनात माणूस या नात्यापासून दूर चालला आहे याची खंत त्यांच्या शब्दांमधून जाणवते. त्या सांगतात की पूर्वीचा माणूस निसर्गाच्या खूप जवळ जगत होता. त्याला ऋतूंची चाहूल लागत होती, पक्ष्यांचे आवाज ओळखता येत होते आणि जमिनीचा, पावसाचा, वाऱ्याचा स्पर्शही जाणवत होता.

माणूस निसर्गासोबत जगत होता. त्याचं दैनंदिन जीवन ऋतूंशी जोडलेलं होतं. पावसात शेती, उन्हाळ्यातली शांत दुपार, हिवाळ्यातली धुक्याची सकाळ, हे सगळं त्याच्या जगण्याचा भाग होत. त्यामुळे त्याचं मनही जास्त संवेदनशील होत. पण आधुनिक काळात माणूस शहरांमध्ये, यंत्रांमध्ये आणि कृत्रिम जगामध्ये अडकत चाललाय. उंच इमारतींनी भरलेला आकाश आहे, मोबाईल आणि स्क्रीननी निसर्गाची जागा घेतली. आता माणूस ऋतू अनुभवत नाही, तो फक्त तारीख बदलताना पाहतो असं त्या म्हणतात. पूर्वी पावसाचा पहिला वास माणसाला आनंद द्यायचा, पण आता तो फक्त ट्रॅफिक आणि गैरसोय वाटू लागलाय. या बदलामुळं माणूस फक्त निसर्गापासून दूर नाही, तर स्वतःच्या भावनांपासूनही दूर गेलाय.

मित्रांनो, ऋतुचक्र हे पुस्तक फक्त साहित्य नाही, तर तो एक अनुभव आहे, एक शांत प्रवास आहे आणि निसर्गाशी पुन्हा मैत्री करण्याचा प्रयत्न आहे. ऋतू बाहेरही बदलतात आणि आपल्या आतही, फक्त ते अनुभव

वाचण्यासाठी मन जागं असावं लागतं. आजचा हा साहित्य प्रवास इथेच थांबवूया. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. पण हो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की नक्की कळवा. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की भेट द्या. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया स्नेहांकित या आमच्या कार्यक्रमात पत्रांद्वारे किंवा ईमेलद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे duty room ahilyanagar@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.

श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवानी ऐकलात. यात स्पॉटलाईट ऋतुचक्र या विषयी सूत्रसंचलन होतं कोमल पाटीलचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया महानंदा चित्रपटातलं शांता शळके यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा, तर संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रोते हो, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांता शळके यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, तर चित्रपट होता महानंदा.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया जगाच्या पाठीवर चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं गीत. या गीतासाठी स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं. तर या गीतासाठी संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आता ऐकूया कामापुरता मामा चित्रपटातलं हे गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलत. गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव, तर चित्रपट होता कामापुरता मामा.

श्रोते हो, आता ऐकूया सुखी संसार चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. या गीतासाठी स्वर आहे सुधीर फडके यांचा, तर संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

श्रोते हो, सुधीर फडके यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं यशवंत देव यांचं, तर चित्रपट होता सुखी संसार. हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 28 मे 2026 चा विषय आहे महाराष्ट्र गो जातीय प्रजनन अधिनियम 2023 ची अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरचे जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-2424-3371 आणि 02436-3672. निवेदन संपलं. श्रोते हो, आता ऐकूया गृहदेवता चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. स्वर लता मंगेशकर यांचा आणि संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं, तर चित्रपट होता गृहदेवता. यानंतरचं गीत आहे

0: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात मा दा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी, तर चित्रपट होता दैवत. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
6: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
7: atmamalikonline.com.
8: आत्मा मालिक ये.
1: आकाशवाणी अहिल्या नगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9-10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपटसृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02:41, 02:42, 34:71 आणि 02:42, 36:72.

श्रोते हो, 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. या प्रसारण सभेत मी शालिनी वाघ आपल्यासोबत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 लोकसंगीत कार्यक्रमात आपण ऐकू शकाल भाऊसाहेब लक्ष्मण भांड आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यात सुरुवातीला कृषी विभागाचे खरीप हंगाम नियोजन याविषयी अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 8:15 फिरस्ती या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 10:00 रजनीगंधा. आता असे आहेत उद्या बुधवार दिनांक 27 मे 2026 दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम. प्रसारण सभेला सुरुवात करू 5:51 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 साहित्यिक प्राध्यापक रा ग जाधव स्मृतिदिनानिमित्त चिंतन, लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. त्यानंतर 6:40 कृषीवाणी यात मका पिकावरील लष्करी आळीची ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन. 6:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी श्रुती आंबेकर यांनी दिलेली माहिती. निर्मिती असेल रत्नागिरी आकाशवाणी केंद्राची. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात जागतिक तापमानवाढ याविषयी आदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती. सादर करते विवेक वानखडे. 6:55 मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक गोरक्षनाथ बांदल. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 सुगम संगीत. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 साहित्य सौरभ यात माझा साहित्य प्रवास. कवयित्री विद्या भडके यांची वर्षा बांगर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 9:45. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 मिश्र संगीत. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. यात सूत्रसंचलन श्रेयस लहामगे यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीत कार्यक्रमात आपण ऐकू शकाल काही लावण्या. सादरकर्त्या चंदाबाई ठाकरे आणि सहकारी. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. यात सुरुवातीला सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथले कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल सुरेश गडाक यांची मुलाखत. त्यानंतर लगेचच फळबाग लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी महाविद्यालय वेळदघाट इथले उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सूरज पांडुरंग खेडकर यांची मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटोळे. 8:35 आनंद घेऊ शकाल काही सुगम गीतांचा. 9:00 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय असेल तोंडाचा कर्करोग समज गैरसमज. सहभागी तज्ज्ञ असतील कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. सूत्रसंचलन वर्षा बांगर यांचं. 10:00 रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळात प्रसारित होतील. श्रोते हो, ही होती आजच्या

0: आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्ममालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया भाऊसाहेब लक्ष्मण भांड आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली भारुडं.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात भाऊसाहेब लक्ष्मण भांड आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकलं. श्रोते हो, एक आठवण. उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हवामान अंदाजावरील कृषी सल्ला. तेव्हा जरूर ऐका उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी. श्रोते हो, आता ऐकूया वेसावकर मंडळी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतेहो वेसावकर मंडळी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच आजचा लोकसंगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळं हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिक मधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर

कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: महसूल मंडळात.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळं जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला

0: मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz वर.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
5: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
6: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॅपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.
7: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 May रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
8: हा काय बाई,
9: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
8: हा बाई, मुलांना दिलं तिकडे खाण्याच्या कामावर पाठवून.
9: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोवळ्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
8: हा बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडे कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
9: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
8: असं होय?
10: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा
0: माहिती प्रांताप्रांताची चव खाद्य संस्कृतीची
1: दोस्ती निसर्गाची देणगी पर्यटनाची
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉक्टर अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ज्ञ डॉक्टर प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाइट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP, पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. काही केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी

0: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
1: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते एआयचा सुद्धा वापर करतात. म्हणजे एआय टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं, म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावरनं तुमचं एक प्रोफाइल, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. म्हणजे लालच द्यायचं असेल तर काय म्हणते, 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात, म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर अशी जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
0: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
1: बघा, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका, फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही, जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो, म्हणजे ज्या कणी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केला जाऊ शकतो, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळ्या डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
0: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
1: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं. तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं, हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
0: खरोखर सर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही, त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न. पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड करी येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून

0: अचानक पैसे गेले चुकीचे लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
1: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम ह्याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा मी बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जी असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो, cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाहीये तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही, आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
0: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा एपीके फाइल्स येतात, क्यूआर कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
1: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. एपीके फाइल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. एपीके फाइल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाइल्स आहेत, ते अँड्रॉइड ची पॅकेज फाइल्स असतात. हा एपीके फाइल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग क्यूआर कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई क्यूआर कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो क्यूआर कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो. आपल्याला पैसे देण्यासाठी नाही, पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा क्यूआर कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
0: सध्या सोशल मीडियावरती एआयचा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर एआयचा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
1: बघा, आता सगळंच एआय इनेबल्ड सायबर क्राईम झालेलं आहे. आता काय झालंय, एआय त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ईडीची काही नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहित असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येत आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि एआय मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे ते दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनिया वाक प्रचार होता तो एआयला लागू होतोय आता, पण तुम्ही ओळखणार कसं जर हा एआय ने बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे बरं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले.

0: जायचं हा फ्रॉड असू शकतो. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, मग ती व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की ही सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर हा म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवर त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की एआय युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा. ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपला पूर्ण.
1: श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:31 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात मी सोमनाथ कांटके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 5 जेष्ठ 1948 अर्थात 26 मे 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, खरंतर खरीप हंगाम आता जवळ आलेला आहे. खरंतर खरीप हंगाम हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी, आपल्या शेतीसाठी खूप महत्त्वाचा असा हंगाम आहे. कारण या हंगामात आपण विविध पिकांची पेरणी करत असतो, लागवड करत असतो आणि त्या माध्यमातून या खरीप हंगामात चांगलं उत्पादन देखील आपण घेत असतो. आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, जशी आपण खरीप हंगामाची आपल्या दृष्टीने तयारी करत असतो, तशाच प्रकारची तयारी आपला कृषी विभागसुद्धा आपल्यासाठी करत असतो. मग त्यामध्ये खतांचं नियोजन असेल, बियाणांचं नियोजन असेल किंवा अभियान एखादं राबवण्यासाठीचं नियोजन असेल, तर अशा सगळ्याच बाबतीमध्ये नियोजनाविषयी सांगता आहेत अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय सुधाकर बोराळे साहेब. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार
1: सर. एकूणच आज परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका आहेत आणि त्याच बाबतीमध्ये शासनाच्या स्तरावरतीसुद्धा मोठं नियोजन चालू आहे. तर या शेती क्षेत्राच्या दृष्टीने आता यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे असा एक भीती आहे, तर सध्या पेरणी संदर्भात या एल निनोच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल सर सुरुवातीला?
2: अहिल्यानगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर राज्यातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून आपण अहिल्यानगर जिल्ह्याकडे बघत असतो. खरीपातलं जर क्षेत्र आपण प्रामुख्यानं बघितलं तर ते साधारणतः 7.5 लाख हेक्टरच्या जवळपास आपला पेरा सरासरी होत असतो. मागील वर्षी जर बघितलं तर सरासरीचे 118% आपल्याकडे पेरणी झाली होती. त्या अनुषंगानं जे काही खरीप हंगाम आहे तो आता अलीकडच्या काळात, पूर्वी इतिहासामध्ये रब्बी पिकांचा जिल्हा म्हणून असं अहिल्यानगर जिल्ह्याची ख्याती होती, पण अलीकडं सिंचन सुविधा तंत्रज्ञान आलं त्याच्यामुळं खरीपाचीही तोडीस तोड आपल्याकडे पेरणी जिल्ह्यामध्ये व्हायला लागलेली आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर प्रमुख पिकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सोयाबीन आहे, कापूस आहे, त्याचबरोबर मका, बाजरी, मूग, उडीद आणि तूर यासारख्या पिकांचा हा उतरता क्रमच आपण म्हणूया. जवळपास आपल्याकडे जर बघितलं तर सरासरी कापसाचं क्षेत्र 1.5 लाख हेक्टरपर्यंत आहे, त्याचबरोबर सोयाबीनसारख्या पिकाचा सुद्धा 1.5 लाख हेक्टरपर्यंत आपल्याकडे पेरा जिल्ह्यामध्ये होत असतो. त्याखालोखाल आता मका पिकाचा कल हा वाढत आहे आणि त्यातून मग बाजरीसारख्या पिकाकडे क्षेत्र कमी होणं, त्याचबरोबर तुरीसारख्या पिकाकडे क्षेत्र कमी होणं असा एक ट्रेंड आपल्याला अलीकडच्या काही वर्षांमध्ये जाणवत आहे. ह्या अनुषंगानं आता शेतकरी बांधवांची त्या त्या पिकाच्या वाणाच्या बियाण्याची मागणी असेल किंवा इतर खतांची, औषधांची मागणी असेल, ह्याचबरोबर आपण रब्बी हंगामाचंसुद्धा ह्या टप्प्यामध्ये नियोजन करत असतो. म्हणजे थोडक्यात आता जो काही आपला नियोजनाचा जो टप्पा आहे हा साधारणतः पुढच्या 12 महिन्यांची जी वाटचाल आहे

कृषी विभागाची, ती या निमित्तानं आपण ठरवत असतो. मग तालुक्यातले आमदार महोदय असतील, तालुक्याच्या स्तरावरच्या बैठका आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली होतात. त्याचबरोबर जिल्ह्याची बैठक आता नुकतीच आमदार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखाली झालेली आहे. राज्याची बैठक सुद्धा नुकतीच मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडलेली आहे. तर ह्या सगळ्या टप्प्याटप्प्यानुसार आपण ज्या काही सूचना आहेत, ज्या काही धोरणात्मक बाबींमध्ये बदल करायचे असतात, शेतकरी बांधवांची जी काही मागणी आहे, तर क्षेत्र पातळीपासून तर धोरणात्मक पातळीपर्यंत अशा पद्धतीनं ह्यांच्या बैठका आपल्या नियोजनाच्या पार पडत असतात. यातून जो काही मी मगाशी जसं म्हणालो, जे काही इनपुट्स येत असतात, वेगवेगळ्या सूचना येत असतात, त्या राज्याच्या धोरणामध्ये समाविष्ट कृषी क्षेत्रामध्ये आपण करत असतो. आणि पुढील 12 महिन्याची वाटचाल जी काय आहे कृषी विभागाची, ती या टप्प्यावरती किंवा ह्या दिवसांमध्ये आपण नियोजन करत असतो. निश्चित अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनुषंगानं कृषी निविष्ट असतील, मग यामध्ये बियाणं आहे, खतं आहे, औषध आहे, यांचं आपण सर्वंकष पद्धतीनं नियोजन करत आहोत. आणि कुठल्याही अडचणीशिवाय, कुठलीही शेतकरी बांधवांना तोशीस न लागता अतिशय गुणवत्तापूर्ण बियाणं, गुणवत्तापूर्ण खतं आणि कुठलीही त्यांची अडवणूक न होता अशा सगळ्या कृषी निविष्टा त्यांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं जिल्हाधिकारी महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण हे सगळं नियोजन करत आहोत. एलनिनोच्या बाबतीत मग कशी खरं म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं माझ्याकडून राहून गेलं आहे. यामध्ये भारतीय हवामान विभाग असेल, स्कायमेटसारखी खाजगी संस्था असेल किंवा युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर असेल, ह्या सर्व हवामानाचं अंदाज व्यक्त करणाऱ्या ज्या संस्था आहेत, ह्या सगळ्यांनी यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचं सूतोवाच त्या ठिकाणी केलेलं आहे, अंदाज तसा व्यक्त केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण नियोजन करत असताना जे काही जसं आपण म्हणाला निविष्ठांच्या बाबतीत किंवा खतांच्या बाबतीत काय आपलं नियोजन असणार आहे, तर कृषी हवामान परिस्थिती समोर ठेवून आणि तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या नजरेसमोर ठेवून आपण वाटचाल करायला घेतलेली आहे. यामध्ये शेतकरी बांधवांच्या समोर जात असताना जी काही कमी कालावधीतली पिकं आहेत, मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, यासारख्या पिकांकडं वळण्याबाबतचं आव्हान आम्ही शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत करत आहोत. त्याचबरोबर कमी पाण्यावरती तग धरून राहणारी जी पिकं आहेत, तूर असेल, यासारख्या पिकांचं आम्ही जास्तीत जास्त क्षेत्र वाढवं याकरता शेतकरी बांधवांना आवाहन करत आहोत. तदनंतर खताच्या बाबतीत आपण प्रश्न उपस्थित केला. यामध्ये आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण जाणून आहात की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं आपल्या युरिया आणि DAP सारख्या खतांच्या उत्पादनासाठी आपला देश हा आयातीवरती बहुतांशरित्या अवलंबून आहे. यामध्ये कच्चा माल जो काय आहे, युरिया तयार करण्यासाठी जो नैसर्गिक वायू लागतो, हा वायू आपण हर्मुझच्या समुद्रधुनीमधून आयात करत असल्यामुळं त्या ठिकाणी थोडेसे बंधन येऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. तथापि यावर केंद्र आणि राज्य शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय ठेवून शेतकरी बांधवांची येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कुठली अडचण होणार नाही या कामी पुरेपूर दक्षता घेतलेली आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही का अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण युरिया आणि DAP या शेतकरी बांधवांची बहुतांशी ज्या दोन ग्रेडला मागणी असते या दोनही खतांचं संरक्षित साठा करण्यासाठीचं नियोजन जवळपास आता आपलं पूर्णत्वाकडं आपण आहोत. युरियामध्ये आपल्या जिल्ह्याला 7,900 मेट्रिक टनाचा लक्ष्यांक प्राप्त झालेला होता, तो आपला पूर्ण होत आहे. त्याचबरोबर DAP सुद्धा साधारणतः 850 मेट्रिक टनाचा आपल्याला संरक्षित साठा करण्याच्या सूचना होत्या. जवळपास 800 मेट्रिक टनापर्यंत आपला संरक्षित साठा निर्माण झालेला आहे. यावर्षी बफर साठा निर्माण करताना आम्ही तो विकेंद्रित स्वरूपाचा बफर साठा निर्माण केलेला आहे. यापूर्वी जसं आपण बघत होतो की बाबा कुठेतरी तालुक्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी असेल तो एका ठिकाणी सगळा संरक्षित साठा किंवा 2 ते 3 ठिकाणी संरक्षित साठा निर्माण केला जायचा, पण भौगोलिकदृष्ट्या त्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या जी काही प्रमुख जी गावं आहेत, आठवडे बाजारची जी गावं आहेत, त्या ठिकाणीसुद्धा आम्ही गोडाऊन्स यावेळेस भाडेतत्वावरती घेतलेले आहेत. आणि त्याबरोबर आम्ही समन्वय साधून भौगोलिकदृष्ट्या सर्वदूर म्हणजे अकोलेसारखा दुर्गम भाग नजरेसमोर ठेवूनही त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. शेंडी असेल, राजूर असेल, त्याचबरोबर समशेरपूर असेल, कौतुळ असेल, ह्या त्या त्या भागामधली जी काही प्रमुख गावं आहेत किंवा इकडं चापडगाव असेल, बोधेगाव असेल, म्हणजे जी रिमोट ज्याला म्हणतो दुर्गम जी काही गावं आहेत त्या ठिकाणीसुद्धा आम्ही संरक्षित साठा DAP आणि युरियाचा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना आपापल्या जवळच्या गावांमध्ये त्या वाहतुकीचं अंतर कमीत कमी लागून खर्च कमी यावा याकरता विकेंद्रित स्वरूपाचे साठे आम्ही निर्माण केलेले आहेत. आणि संरक्षित साठ्याची परिस्थिती आपली अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर आता बफर साठ्या व्यतिरिक्तचा जो काही युरिया आणि DAP कृषी सेवा केंद्रांच्या तिथं विक्रीसाठी ठेवायला जो लागतो, तर त्याच्याबाबतसुद्धा ज्या काही वेगवेगळ्या रासायनिक खत कंपन्या आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांचं प्रमुख विक्री असते, यामध्ये RCF असेल, IFCO असेल, जुवारी असेल,
या सगळ्या खत कंपन्यांबरोबर आम्ही समन्वय ठेवत आहोत. माझ्या अध्यक्षतेखाली बियाणे कंपन्या असेल किंवा रासायनिक खत कंपन्या असतील यांच्या बैठकाही झालेल्या आहे. केवळ आपण यावरती न

0: संपता माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा खत कंपन्यांची आढावा बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये लिंकिंग न करण्याबाबतच्या सक्त सूचना देखील आपण खत कंपन्यांना देत आहोत. यामध्ये शेतकरी बांधवांचा लिंकिंगच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी जर त्यांना कोण अडवणूक करत असेल त्यांच्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी त्यांनी पुढं यावं याकरता प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या ठिकाणी आम्ही एक स्टिकर लावायला घेतलेले आहेत. त्याचा शीर्षकच असं आहे का लिंकिंगला नाही म्हणा आणि त्याखाली शेतकरी बांधवांना जर कृषी सेवा केंद्र चालक अडवणूक करत असेल लिंकिंगचा जर आग्रह धरत असेल तर ह्या बाबतीत तक्रार कुठे करायची त्या स्टिकरवरती स्पष्टपणे सर्वांना दिसेल अशा अक्षरामध्ये तो दूरध्वनी क्रमांकसुद्धा आमचे जे काही गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आहेत त्यांचे दूरध्वनी क्रमांक संपर्कासाठी नमूद केलेले आहेत. शेतकरी बांधवांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपल्याला जर कोण अडवणूक करत असेल आपली कोण फसवणूक करत असेल आणि अनावश्यकरित्या आपल्याला काही गोष्टी खरेदी करण्याची जर कोण सक्ती करत असेल तर तक्रार करायला आपण निश्चित पुढे या. आमच्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी असतील किंवा जिल्ह्याचं कार्यालय असेल या ठिकाणी आपली तक्रार आपण मांडावी तिला निश्चितच निराकरण केलं जाईल. अशा पद्धतीनं खताच्या बाबतीतसुद्धा आपण नियोजन करायला घेतलेलं आहे. कापूस आणि सोयाबीन बियाण्याच्या बाबतीतसुद्धा मुबलक प्रमाणात आपल्याकडे ह्यावर्षी दोनही पिकांचं बियाणं उपलब्ध आहे. ह्या मेजर पिकांचा उल्लेख करण्यामागचं कारण असं आहे की साधारणतः 1.5 लाख हेक्टर प्रत्येकी ह्या दोन पिकांचं क्षेत्र आपल्याकडे असतं. शेतकरी बांधवांची ठराविक एखाद्या वाहनासाठी मागणी येण्याची शक्यता असते तर यावर्षी पुरेपूर शेतकऱ्यांना आवश्यक तितक्या प्रमाणात आवश्यक त्या वाहनाचं मुबलक प्रमाणातलं बियाणं उपलब्ध होईल हे असं आम्ही सुनिश्चित यावर्षी केलेलं आहे. विशेष करून कापूस बियाण्याची पाकिटंसुद्धा यावर्षी 1 जून नंतर शेतकरी बांधवांना लागवड करता येणार आहे आणि यामुळं या सगळ्या पाकिटांची मुबलक उपलब्धता होईल. अशा पद्धतीनं बियाण्यांच्या कंपन्यांच्या आढावा बैठका घेऊन समन्वय तसा आम्ही केलेला आहे.
1: निश्चित आहे सर, प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून आपण हे नियोजन केलेलं आहे. सर, आता कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकरी बांधवांकडून बऱ्याच वेळा काही त्रुटी राहून जातात किंवा कृषी निविष्ठा खरेदी करताना त्यांनी काय काळजी घ्यावी, तर या संदर्भात आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: शेतकरी बांधवांनी कृषी सेवा केंद्रातून कुठली निविष्ठा असो बियाणं असतील खतं असतील औषधं असतील त्याचं बिल मात्र प्रथम प्राधान्यानं ते घेतलं पाहिजे. बिलावरती दुकानदाराची सही शिक्का त्याचबरोबर आपली सही ही करायची आहे आणि बिल त्या ठिकाणी आपल्याकडं अतिशय काटेकोरपणे ते जतन करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर बियाण्याचे जे काही पाकिट असेल पिशवी असेल किंवा जी काही बॅग आहे तीसुद्धा जतन त्या ठिकाणी करून ठेवायची आहे. पेरतीवेळी ज्यावेळेस आपण बियाण्याची बॅग फोडणार आहोत पिशवी फोडणार आहोत तर ती खालच्या बाजूनं फोडायची आहे जेणेकरून त्या बियाण्याच्या पिशवीसोबतचा जो वरच्या बाजूला जो काही टॅग असतो तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जतन करून ठेवला जाईल. अशा पद्धतीनं खालच्या बाजूनं बियाण्याची पिशवी फोडायची आहे. तसंच यावेळेचं विशेष आव्हान मला शेतकरी बांधवांना असं करायचं आहे का पेरणीपूर्वी साधारणतः आपल्याकडे एक लोकांमध्ये किंवा शेतकरी बांधवांमध्ये एक ट्रेंड आहे का 15-3 वार आधी आपण बियाणं खरेदी करत असतो पेरणीपूर्वी. तर हा जो काही आधीचा कालावधी आपण बियाणं बाजारातून खरेदी केल्यानंतर घरी नेल्यानंतर ते सावलीच्या ठिकाणी आपण ते ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर थाप्प्या ज्यावेळेस आपण लावतो बियाण्याच्या पिशवींची किंवा त्यात विशेष करून सोयाबीनसारखं जे की अतिशय उगवण शक्तीला संवेदनशील असलेलं पीक आहे तर सोयाबीनच्या बियाण्याची बॅग ही ती आदळआपट करणार नाही. मजुरांवरती आपण थोडंसं जरा लक्ष ठेवलं पाहिजे ज्यावेळेस ट्रॅक्टरमधून किंवा वाहनामधून जे काय आपण बियाणं घरी आणतो तर ते गोण्यांची आदळआपट होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. जसं एका वेळी गोणे जरी आपटले आपण तर साधारणतः सोयाबीनमध्ये 6-8% उगवण शक्तीचं प्रमाण कमी होत असल्याचं संशोधनाच्या अंती सिद्ध झालेलं आहे. अतिशय संवेदनशील पीक असतं. त्याचबरोबर थप्पी लावताना 6 थरांपेक्षा जास्त थर त्या बियाण्याच्या आपण लावायचे नाही येतं ही एक काळजी आपण काटेकोरपणे घेतली पाहिजे. त्याचबरोबर बियाणं पेरण्यापूर्वी जसं मी मगाशी म्हणालो की 10-15 दिवस आधी शेतकरी बांधव खरेदी करून ठेवतात तर आपल्याला त्याचं छोटंसं जर छिद्र पाडून जर काही नमुना जर बाजूला काढता येत असेल तर तो आपण काढला पाहिजे. उंजळभर जर बियाणं आपण बाजूला काढलं तर घरच्या घरी कुठलंही पीक असो सोयाबीन असो मूग असो उडीद असो मका असो बाजरी असो कुठल्याही पिकाचे 100 दाणे आपण बाजूला घेतले. जसे आपण ठिपक्याची रांगोळी काढतो 10x10 उभे 10 ठिपके आणि आडवे 10 ठिपके अशा पद्धतीनं दाणे आपण ओल्या गोणपाटावरती ठेवायचे आहेत आणि त्याची गुंडाळी करून जिथं आपला माठ असतो किंवा जिथं आपण दिवसातून 2-3 वेळा पाणी त्याला त्या गोणपाटाला वरून आपण देऊ शकतो अशा पद्धतीनं ते एक गुंडाळी करून आपण जे गोणपाट ठेवू त्याच्यावरती आपण दिवसातून 3-4 वेळा पाणी शिंपडलं पाहिजे जेणेकरून त्या गोणपाटाला ओलावा त्या ठिकाणी टिकून राहील आणि मग जे काय आत आपण जे दाणे टाकले त्यातले 1-10 दिवसानंतर ते गोणपाट किंवा तिची जी काही गुंडाळी आपण केलेली असते ती आपण

0: काढायचे आणि त्यातून मोड आलेले दाणे 100 पैकी किती दाण्यांना मोड आले हे जर मोजले तर आपल्याला त्या लॉटची किंवा त्या बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासता येते. आणि निश्चित मला आव्हान यावेळेस करायचं आहे की आपणही घरबसल्या उगवण क्षमता कशी करायची याबाबतचं आमचे जे काही क्षेत्रीय सहायक कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, यांच्याकडे आपण संपर्क करा. तेही आपल्याला याबाबतचं मार्गदर्शन इत्थंभूत पद्धतीनं तपशीलवार करतील. तर अशाच वेगवेगळ्या खरेदीच्या टप्प्यावरती आपण काळजी आवर्जून घेतल्या पाहिजे.
1: नक्की सर, शेतकरी बंधू नक्कीच आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतील. सर, जर आपल्याला वेळेत खतं जर उपलब्ध झाले नाहीत किंवा काही आपल्याला पर्यायी खतं याच्यामध्ये काही वापरता येतील का, तर या संदर्भात काय सांगा?
0: खूप चांगला प्रश्न आपण विचारला. या ठिकाणी मला नमूद करायला लागेल की महाविस्तार AI नावाचं राज्य शासनानं एक ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वरती आधारित काम करणारं हे ॲप आहे आणि शेतकरी बांधवांसाठी हे मोफत आहे, कुठलंही शुल्क त्याला लागत नाही. ह्या महाविस्तार AI ॲपचा जर आपण कोण वापर केला असेल किंवा कोणाचं करायचा राहिला असेल तर त्यांनी तो आवर्जून केला पाहिजे. ह्या ॲपमध्ये खत मात्रा गणक, फर्टिलायझर कॅल्क्युलेटर ज्याला म्हणतो आपण, तो त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जमीन आरोग्य पत्रिका, त्याच्यावरून काढलेला जो सुपिकता निर्देशांक आहे, तो सुपिकता निर्देशांकसुद्धा आपल्या गावचं काय आहे हे आपल्याला तिथं बघता येऊ शकतं. आपल्या शेजारच्या किंवा परिसरामधल्या कृषी सेवा केंद्रामध्ये एखादी खताची ग्रेड जर उपलब्ध नसेल, समजा तिथं 1846 DAP-सारखं खत जर नसेल आणि तिथं 20-0-सारखं खत असेल, किंवा DAP आपल्याला पाहिजे होता पण त्या दुकानामध्ये DAP-च्या ऐवजी युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट जर उपलब्ध होत असेल, तर त्यावेळेस हे युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट किती प्रमाणात वापरलं पाहिजे हे त्या शेतकरी बांधवांना त्याच्या समजेल अशा भाषेमध्ये सुविधा त्या महाविस्तार AI नावाच्या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा झाला युरिया आणि DAP, खूप मोठी मागणी असते. ह्या ग्रेड जर दुकानात उपलब्ध नसतील तर काय करता येऊ शकतं? तर फर्टिलायझर कॅल्क्युलेटर, खतं मात्र गणक जो काही त्या ॲपमध्ये आहे त्याचा अवलंब करून, त्याचा वापर करून शेतकरी बांधवांना हे कळू शकतं की बाबा पर्यायी खतं आपण कुठली वापरली पाहिजे. हा एक पार्ट झाला. दुसरं, याच्यामध्ये हिरवळीची खतं असतील, त्याचबरोबर इतर जे काही सेंद्रिय पद्धतीनं, जे काही पारंपरिक पद्धतीची जी आपली खतं आहेत, शेणखत असेल, ह्या सगळ्या खतांच्या गुणवत्ता कशा राखल्या पाहिजेत आपण, त्याच्याबाबत अवेअरनेस असेल किंवा त्याच्याबाबत जाणीव जागृती निर्माण करणं असेल, तसंच युरियासारख्या खताला अमोनियम सल्फेटचा पर्याय देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी सध्या कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत या आपण हाती घेत आहोत. आणि मला खात्री आहे का शेतकरी बांधवसुद्धा सक्रियपणे त्यांच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या क्षेत्रीय पातळीवरती काम करणाऱ्या ज्या आमचा स्टाफ आहे त्यांना ते विचारतील. आणि पर्यायी खतांचा अवलंब जर आपण केला तर तो निश्चितच आपल्याला जे काही आपली अडवणूक होत असते किंवा आपली अडचण होत असते त्या अडचणीच्या काळामध्ये पर्यायी खतांचा पर्याय आपण निश्चितच तपासला पाहिजे, वापरला पाहिजे, जेणेकरून आपलं पिकही जोमदार त्या ठिकाणी राहील आणि विषमुक्त शेतीकडे आपल्याला जाता येईल. तर हा एक पार्ट झाला. दुसरं, ह्याच्यामध्ये वापर करत असताना तो रासायनिक खतांचा संतुलित अवलंब फार होणं गरजेचं आहे. मग याच्याकरता जमीन आरोग्य पत्रिका ह्यावर्षी आम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये 10,100 माती नमुने तपासण्याचं उद्दिष्ट हे खरीप हंगामामध्ये केवळ आम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. रब्बी हंगामाचा लक्ष्यांक आपलं उद्दिष्ट आपल्याला वेगळं येईल. तर 10,000 नमुने आम्ही जिल्हाभरातले तपासणार आहोत. त्या त्या परिसरामधले जमीन आरोग्य पत्रिका या निमित्तानं शेतकरी बांधवांना आम्ही देणार आहोत. आणि मग ह्या ज्या काही जमीन आरोग्य पत्रिका शेतकरी बांधवांना दिल्या जाणार आहेत त्यावरून त्या गावचा जमीन सुपिकता निर्देशांक किती आहे आणि मग त्या गावातील जो काही पीक पद्धती आहे, क्रॉपिंग पॅटर्न ज्याला आपण म्हणतो, त्या प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी युरिया किती वापरायचा, DAP किती वापरायचा, 10-26-26-सारखं खत किती प्रमाणात वापरायचं, त्याचा डोस कमी करायचा का जास्त करायचा, हे इत्यंभूत माहिती त्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे की आपले गाव पातळीवरती कार्यरत आहेत ह्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन केलेलं आहे, जेणेकरून वरेमाप खर्चही त्या ठिकाणी होणार नाही, प्रदूषणही त्या ठिकाणी होणार नाही. जेवढं पिकांना आवश्यक आहे त्या जमिनीच्या पोतानुसार खतं देणे हे तत्व आपण सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे. आणि यातून जसं आपण मागाशी म्हणाला की बाबा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा काही अडचणी आहेत, तसंच खतांच्या उपलब्धतेबाबतही मर्यादा आहेत, ह्या पार्श्वभूमीवरती संतुलित वापर करणं, जमीन आरोग्य पत्रिकाचा अवलंब करून तो वापर केला तर मला असं वाटतं निश्चित चांगलं उत्पन्नही मिळेल आणि जो काही जास्तीचा जो उत्पादन खर्च होतो त्यालाही त्या ठिकाणी अटकाव बसेल.
1: नक्की सर, महाविस्तार AI ॲप असेल किंवा जमीन आरोग्य पत्रिका असेल अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी एक तंत्रज्ञानाचं दार उघडं केलेलं आहे, जेणेकरून त्यांना आपल्याला किती गरज आहे आणि ती गरज आपण कशातून भागवू शकतो अशा पर्यायी त्यांना त्याच्यामधून शोधता येणार आहे. सर, तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपलं राज्य हे खरंच आघाडीवर आहे. शेतकरी

0: तंत्रज्ञान प्रचार प्रसारासंदर्भामध्ये हे अभियान काही राबवलं जात आहे का? आणखीन काही तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय सांगाल सर?
1: यावेळेचं नियोजनाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण दरवर्षी खरं तर खरीप हंगामपूर्व किंवा रब्बी हंगामाचं नियोजन आपण करत असतो पारंपरिकरित्या, पण ह्यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यावेळेस शेतकरी बांधवांच्या समोर जिल्ह्यातल्या जाताना आपले कृषी विभागाचे जे काही सहायक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी असतील, ही सर्व मंडळी 25 विविध प्रकारच्या आम्ही मोहिमा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे त्याची एक मोहीम आहे, तसं बीज प्रक्रिया कशा पद्धतीनं करावी, कुठली औषधं वापरावीत किंवा जैविक खतं जर तुम्हाला वापरायची असतील तर ती कुठल्या कुठल्या स्वरूपाचे कुठल्या पिकांकरता वापरली पाहिजे, किती प्रमाणात वापरली पाहिजे, तर ह्याचंही मार्गदर्शन आम्ही त्यामध्ये करणार आहोत. ऊस पाचट व्यवस्थापनासारखं एक मोहीम आहे. त्याचबरोबर एल निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा टंचाई परिस्थितीमध्ये फळबागा कशा वाचवाव्यात ही एक मोहीम आम्ही शेतकरी बांधवांसमोर घेऊन जातो आहे. आपल्याकडे कापसाचं क्षेत्र आहे, बोंडअळी व्यवस्थापन कशा पद्धतीनं उत्कृष्टरित्या करता येईल ही एक मोहीम आम्ही शेतकरी बांधवांसमोर घेऊन जातो आहे. फळबाग लागवडीमध्ये CRA तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करता येईल हा एक विषय आम्ही शेतकरी बांधवांच्या समोर घेऊन जात आहोत. बायोचार निर्मितीचा कल शेतकरी बांधवांमध्ये वाढतो आहे. बायोचार निर्मिती केल्यानंतर सेंद्रिय कर्बाचं जमिनीतलं जे काही प्रमाण आहे ते वाढीस लागतं. या बायोचारच्या संदर्भातली सुद्धा मोहीम त्याची जाणीव जागृती करण्यासाठीची ती सुद्धा आम्ही आयोजित करत आहोत. जसं मगाशी मी उल्लेख केला महाविस्तार AI ॲप जे की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावरती काम करतं, राज्य शासनानं पुढाकार घेऊन मोफत स्वरूपामध्ये हे तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेलं आहे, त्याचं विमोचन करण्यात आलेलं आहे. ह्या ॲपचा जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, ॲपचे वापरकर्ते वाढावेत, तीसुद्धा मोहीम आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचं ठरवलेलं आहे. याचबरोबर आपल्या पिकांच्या भोवती सापळा पिकांची लागवड करणे, त्याची जाणीव जागृती निर्माण करणं, जेणेकरून कीड रोगांच्या प्रादुर्भावावरती नियंत्रण आपल्याला मिळवता येईल. हिरवळीच्या खतांच्या निर्मितीसारखं असेल किंवा बायोफर्टिलायझर असतील, पेस्टिसाईड असतील, याच्याकरता बांधावरती फार्म लॅब स्थापित करणं ही एक मोहीम आम्ही यावेळेस घेतो आहे. हुमणी कीड व्यवस्थापन त्याच्याबाबतची सुद्धा मोहीम, अशा वेगवेगळ्या 25 प्रकारच्या मोहिमा आम्ही शेतकरी बांधवांसमोर घेऊन जाणार आहोत. यामध्ये अतिशय कालबद्ध पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. मे महिन्यामधले कुठल्या मोहिमा घ्यायच्या आहेत, एप्रिल महिन्यामध्ये कुठल्या मोहिमा घ्यायच्या आहेत, जूनमध्ये कुठल्या घ्यायच्या आहेत, जुलैमध्ये कुठल्या घ्यायच्या आहेत, ऑगस्टमध्ये कुठल्या, वर्षभराचं नियोजन ह्या 25 मोहिमांच्या अवतीभोवती आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण की यातल्या काही मोहिमा बघितल्या फळबाग लागवडीसारखी, तर ही वर्षभर चालणारी मोहीम आहे. किंवा कृषी प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जी जी मोहीम आहे ती एका कुठल्या ठराविक हंगामामध्ये न मर्यादित न राहता ती वर्षभर चालू शकते. तर अशा काही मोहिमा 12 महिन्यासाठीच्या आहेत आणि काही मोहिमा या हंगामी स्वरूपाच्या आहेत. तर आजच्या घडीला मला सांगायला हरकत नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये आजवर आपण जवळपास 15,779 मोहिमा घेतलेल्या आहेत आणि हे आजवर ह्या मोहिमांच्या दरम्यान जवळपास 2,54,313 शेतकऱ्यांनी हजेरी दर्शवलेली आहे आजच्या घडीला. हां, मेच्या साधारणतः आपण दुसऱ्या 15 वाड्यात आहोत आणि ही आकडेवारी अतिशय गुणवत्तापूर्णरित्या मॉनिटर केली जाते. जे काही आपले सहायक कृषी अधिकारी आहेत हे महाकृषी ॲपचा वापर करतात आणि ती मोहीम ज्यावेळेस चालू असते, आपला क्षेत्रीय कर्मचारी ज्यावेळेस शेतकरी बांधवांना समोर बसलेल्या मार्गदर्शन करत असतो, तो उपस्थितांचे छायाचित्रसुद्धा अक्षांश रेखांशसहित त्या ॲपवरती अपलोड करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि सिस्टीमला ॲपच्या किंवा त्या पोर्टलला 10 कमी जर शेतकरी असतील तर ते फोटो त्या ठिकाणी ॲक्सेप्ट होत नाही, म्हणजे जेणेकरून लोकांचा सहभाग जास्तीत जास्त व्यापक स्वरूपात तो असावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कृषीच्या कर्मचाऱ्यांनी पोहोचावं, अशा पद्धतीनं तंत्रज्ञानावरती बेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानावरती काम करणारं ते ॲप्लिकेशन आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे क्षेत्रीय कर्मचारी याच्यात सकारात्मकरित्या हा सगळा विषय घेऊन अतिशय उत्साहानं हिरिरीनं ह्या मोहिमा पुढे नेत आहेत आणि शेतकरी बांधवांचा सुद्धा आम्हाला जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही, प्रति मोहीम सहभागी शेतकरी संख्या जी काय, ह्या सगळ्या 15,000 मोहिमांमध्ये सरासरी 16 शेतकरी एका मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आजवर उपस्थित राहिलेले आहेत.
2: नक्की शेतकरी बांधवांचा
1: सर्वंकष आणि मॉनिटरिंगच्या टप्प्यावरती सुद्धा संनियंत्रण ज्याला म्हणतो आपण ते अतिशय गुणवत्ता पूर्ण पद्धतीनं आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण ते करत आहोत.
0: नक्की सर, शेतकरी बांधवांचा उत्साह वाढवणारा अशी माहिती आपण दिलेली आहे. वेगवेगळ्या मोहिमा असतील, अगदी हुमणी किडीच्या नियंत्रणापासून तर अगदी खत आणि पाणी व्यवस्थापन किंवा कीड रोगाच्या प्रत्येक टप्प्यावरती कृषी विभाग शेतकरी बांधवांना आज मदतीला उपस्थित आहे. सर, विद्यापीठाची अशी शिफारस आहे की एकात्मिक पद्धतीची शेतकरी बांधवांनी शेती करायला हवी आणि याच दृष्टीने थोड्याफार प्रमाणात का होईना फळबाग लागवडीच्या शिफारशी असतात,

0: तर मग फळबाग लागवडीच्या संदर्भात काही नियोजन, काही योजना आपल्या जिल्ह्यामध्ये काही राबवल्या जात आहेत का यावर्षी, काय सांगा?
1: राज्य शासनाच्या पुढाकारानं स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आलेली आहे. जे बहुभूधारक शेतकरी किंवा मगरारोहयो अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीसाठी लाभ घेण्यासाठी अपात्र ठरतात, असे सर्व शेतकरी बांधव हे भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये सहभागी होऊन फळबाग लागवड आपल्या शेतामध्ये करू शकतात. दुसरी जी योजना आहे, जी मगाशी सांगितली मी, मगरारोहयो अंतर्गत आपल्याला फळबाग लागवड हा दुसरा पर्याय. दुसरा जो पर्याय मगरारोहयो अंतर्गत फळबाग लागवडीचा, हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. सर्वसाधारण प्रकार वर्गातील जर शेतकरी असेल तर त्याला 2 हेक्टरच्या आत त्याचं क्षेत्र असलं पाहिजे, तो अल्पभूधारक असला पाहिजे. SC ST प्रवर्गातील बहुभूधारक शेतकरी ज्यांचं धारणा क्षेत्र हे 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे, असे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरीसुद्धा मगरारोहयोअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ शकतात. या शेतकरी बांधवांच्यासाठीसुद्धा आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. गुगल फॉर्मची आम्ही एक निर्मिती केली होती आणि ह्या गुगल फॉर्मवरून आम्ही जो काही कृषी विभागाचा व्हॉट्सॲप चॅनल आहे, ह्या व्हॉट्सॲप चॅनलला जिल्हाभरातले जवळपास 43,000 शेतकरी फॉलो करतात. या व्हॉट्सॲप चॅनलमार्फत एका क्लिक करून आम्ही तो गुगल फॉर्म जिल्हाभरातल्या शेतकरी बांधवांपर्यंत तो पोहोचवला आणि आपल्याकडं मोबाईल पेनिट्रेशन खूप गाव पातळीपर्यंत ग्रासरूट लेवलपर्यंत ते झालेलं आहे. ही एक आमच्यासाठी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक बाब होती. आणि मग मोबाईलवरती घरबसल्या शेतकरी बांधवांना तो गुगल फॉर्म भरून ह्या योजनेमध्ये ते इच्छुक असल्याचं, त्यांना कुठल्या पिकाची लागवड करायची आहे, कुठलं वाण त्यांना आवश्यक आहे, त्याचबरोबर त्यांचं लागवडीचं अंतर किती असणार आहे, त्यांचं गाव, त्यांचा मोबाईल क्रमांक, ह्या सगळा तपशील हा आम्ही गुगल फॉर्मच्याद्वारे दाखल करून घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो आहे की आजच्या घडीला जवळपास 3,843 शेतकऱ्यांनी ह्या योजनेमध्ये किंवा सहभागी होण्यासाठीचा इच्छुक असल्याबाबतचा अर्ज हा कृषी विभागाकडे सादर केलेला आहे. आम्ही त्याला एक्सेल शीट सगळ्या त्या तालुका कृषी अधिकारी स्तरावरती त्या शेअर केलेल्या आहेत. लवकरच ह्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच त्या त्या गावातले सहाय्यक कृषी अधिकारी मोबाईल नंबर, कारण की आपण ऑलरेडी शेतकरी बांधवांचं गुगल फॉर्मवरून दाखल करून घेतलेला आहे, आमचे सहाय्यक कृषी अधिकारी या सर्व शेतकरी बांधवांना संपर्क साधतील, त्यांचे जे काही अंदाजपत्रक आहेत ते तयार करून घेतील, त्याला मान्यता घेतील आणि शेतकरी बांधवांना मगरारोहयो अंतर्गत फळबाग लागवड ह्या योजनेमध्ये विनासायास घरबसल्या पद्धतीनं त्यांना ते सहभागी होता येईल.
0: नक्की सर, नक्कीच. कृषी विभाग तर आमच्या बहुतेक अपेक्षा पूर्ण करताना आम्हाला दिसतो आहे, पण आपल्याही काही शेतकरी बांधवांकडून अपेक्षा असणार आहेत किंवा आपणही काही आवाहन शेतकरी बांधवांना करू इच्छित असाल तर आपण काय आवाहन कराल, काय सांगा?
1: 2 प्रमुख बाबी आहेत. एल्निनोच्या पार्श्वभूमीवरती जे काही सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचं भाकीत हे भारतीय हवामान विभाग असेल किंवा इतर यंत्रणांनी व्यक्त केलेलं आहे, ह्या पार्श्वभूमीवरती कमी कालावधीतली जी पिकं आहेत ती आपण घेतली पाहिजे. यामध्ये मूग आहे, उडीद आहे, बाजरी आहे, यासारख्या पिकांचा आपण अवलंब केला पाहिजे. तसंच जे काही आपल्याकडं जवळपास आपण जिल्ह्यामध्ये बघतो 55,000 हेक्टरपर्यंत आपलं फळबाग लागवडीखालचं क्षेत्र आहे, ही आपली खूप मोठी लांबची असेट आहे, ती कुठल्याही पद्धतीत आपल्याला ह्या टंचाई परिस्थितीमध्ये वाचवायची, तिचं संरक्षण करायचं आहे. जरी थोडी पाण्याची जरी टंचाई त्या ठिकाणी असली तरी फळबाग वाचवण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. हा एक माझा एल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं होतं. दुसरा मुद्दा, जागतिक स्तरावरती जी काही दोलायमान जी परिस्थिती आहे, युद्धजन्य जी परिस्थिती आहे, ह्या पार्श्वभूमीवरती रासायनिक खतांचा वरेमाप वापर जो काही आपण करत आहोत तो आपण टाळला पाहिजे. जमीन आरोग्य पत्रिका आपण आपल्या जमिनीची काढली पाहिजे, माती नमुना आपण प्रयोगशाळेतून तपासून घेतला पाहिजे, जितकी आवश्यक खतं आहेत त्याचाच आपण तेवढाच प्रमाणात वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून आपल्या उत्पादन खर्चातही बचत होईल, प्रदूषणही टाळता येईल आणि आपली जे काही आपल्याला अडवणूक केली जाते तीसुद्धा त्याला आपल्याला अटकाव करता येईल. निश्चित जे काही आपल्या खरीपाच्या मोहिमा, मी जसं याच्यात सांगितलं मुलाखतीमध्ये 25 विविध प्रकारच्या मोहिमा आपण आयोजित करत आहोत, शेतकरी बांधवांना विनंती करतो, आवाहन करतो, सक्रियपणे ह्या सर्व मोहिमांच्या मध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे. आपल्या शंका, तंत्रज्ञान आपल्याला कुठलं आवश्यक आहे, ह्या सगळ्या बाबींच्या शंका निरसन आपण जे सहाय्यक कृषी अधिकारी किंवा क्षेत्रीय कर्मचारी जे काही मोहिमा आयोजित करतायत त्या दरम्यान आपले प्रश्न उपस्थित करावेत. निश्चित शंकांचं निरसन करायला कृषी विभाग बांधील आहे आणि असंच सकारात्मक प्रतिसाद हा कृषी विभागाला मिळत राहील, हेच या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो.
0: नक्की सर. सर, जाता जाता आपला मोबाईल नंबर आपण शेतकरी बांधवांना देऊयात, काही अडचण

0: असेल तर ते आपल्याला संपर्क करू शकतील.
1: निश्चितच मला जो काही आता मी सगळ्यांच्यासोबत जो काही भ्रमणध्वनी क्रमांक माझा मोबाईल नंबर जो काही शेअर करणार आहे हा इथून पुढच्या कालावधीमध्ये माझी जरी बदली झाली तरी येणारे जे कोण जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडे तोच संपर्क क्रमांक असणार आहे. हे केवळ जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्याच बाबतीत नाही तर गाव पातळीवरचे जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, त्यांच्यावरती काम करणारे मंडळ कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, उपविभागीय कृषी अधिकारी आहेत, ह्या सर्व लोकांच्यासाठी राज्य शासनानं पुढाकार घेत यांना मोबाईल क्रमांक शासकीय दिलेले आहेत. म्हणजे आपल्या गावातल्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची जरी उद्या बदली झाली किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांची जरी बदली झाली मोबाईल क्रमांक मात्र तोच राहणार आहे. व्यक्ती त्या ठिकाणी जरी बदलून गेली किंवा ती जरी रिटायर झाली तर मोबाईल क्रमांक मात्र तो तसाच राहणार आहे. त्यामुळे आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी आहेत किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांचे मोबाईल क्रमांक आपल्याकडे जतन करून ठेवा. माझा जो काही नंबर आहे तो मी देत आहे. उद्या जरी माझी बदली झाली तरी येणाऱ्या जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्यासोबतसुद्धा आपण त्याच संपर्क क्रमांकावरून संपर्क साधू शकता.
0: आपल्याला जर त्यांच्याशी काही संपर्क करायचा असेल किंवा त्यांच्याकडून काही जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 91-85-21-6001. पुन्हा एकदा 91-85-21-6001. बोराळे साहेब, आज आपण इथे आलात आणि शेतकरी बंधूंना जे विस्तृत मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: आत्ताच आपण खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. चला तर आजच्या किसानवाणी या कार्यक्रमातून मी सोमनाथ कांटके आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: श्रोते हो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
4: ताई, हे बघ.
5: हॅपी बर्थडे टू यू.
4: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
5: नेहमी शॉपिंग.
4: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
6: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
7: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
8: आय नो ना.
7: आरबीआय सांगते,
9: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
10: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
11: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
10: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
11: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
10: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
11: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
10: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
12: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
10: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
12: थायरॉइडच्या गाठी,
10: गर्भाशयातील फायब्रॉइड,
12: वाढलेली प्रोस्टेट,
10: विविध बायोप्सीज,
12: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
10: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
12: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
10: फोन 74-00-48-40-88.
12: 74-00-48-40-88.
10: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
11: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
10: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
13: लवकर टिफिन पॅक करा. राजू, मोबाईल सोड.
4: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
13: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या.
1: आकाशवाणी मुंबई.

0: माळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर

0: नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1-86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। या प्रसारणात पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे। रात्रीचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम फिरस्ती। थोड्याच वेळात
2: लवकर टिफिन पॅक करा। राजू मोबाईल सोड।
3: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे। आला लगेच कॉल करतो।
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या

0: नमस्कार श्रोते हो,
1: फिरस्ती कार्यक्रमात मी वंदना साबळे
2: आणि मी अंजली बडवे सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, फिरस्ती या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी गिर्यारोहणाला म्हणा किंवा तिथली जी काही सुंदर स्थळं आहेत ती बघण्यासाठी घेऊन जात असतो.
1: श्रोते हो, सुट्टी मिळाली आणि फिरायला जायचं म्हटलं की निसर्गप्रेमी आणि गिर्यारोहकांना सर्वात आधी सह्याद्री आठवतो. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक अनमोल रत्न. सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणं ट्रेकर्सना, पर्यटकांना भुरळ घालत असतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे निसर्गानं अगदी भरभरून सौंदर्य प्रदान केलेला तालुका.
2: हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग, मदन, कुलंग हे त्रिकूट, आजोबा डोंगर आणि आशिया खंडातली दुसरी मोठी दरी म्हणून प्रसिद्ध असलेली साम्रद इथली सांदण दरी ही ठिकाणं या भागाची प्रमुख ओळख आहे. निसर्गाच्या कुशीत दडलेली आणि आशिया खंडातली दुसरी सर्वात मोठी दरी अशी ओळख असलेलं हे सांदण व्हॅली अर्थात सांदण दरी. साम्रद गावातून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर पसरलेली ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर पर्यटकांना देखील मोहात पाडते.
1: भौगोलिक कारणानं जमिनीला पडलेली मोठी भेग आणि त्यामुळे तयार झालेली ही 200 ते 400 फूट खोल आणि सुमारे 2 किलोमीटर लांब अशी सांदण दरी निसर्गातील एक अनोखं आश्चर्य. दोन्ही बाजूला उंचच उंच कातळ, त्यातून पाणी आणि मोठमोठ्या खडकांवरून मार्ग काढत हा 2 किलोमीटरचा थरारक ट्रेक करणं मोठं आव्हान असतं.
2: पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे इथं जाणं अशक्य असतं. उन्हाळा हा सांदण दरीला जाण्याचा एक उत्तम कालावधी आहे. दरीत पाणी कमी असतं आणि इथला मोहक असा ऊन सावल्यांचा खेळ बघण्याजोगा असतो. दरीमध्ये 2 ठिकाणी पाण्याचे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात. उन्हाळ्यातही इथे 4 ते 5 फूट खोल पाणी असतं, तर हिवाळ्यात ही पातळी वाढते.
1: सांदण व्हॅलीला पोहोचण्यासाठी भंडारदरा धरणाच्या बाजूनं जात साम्रद गावाला जावं लागतं. पुण्यावरून जाण्यासाठी आळेफाटा, संगमनेर, अकोले, राजूर, शेंडी, उडदावणे, साम्रद असा मार्ग आहे. तर मुंबईकरांसाठी कल्याण, कसारा घाट, इगतपुरी, घोटी मार्गे शेंडीला जाता येतं, तर नाशिकवरून घोटी मार्गे जाता येतं. साम्रद गावातून 10 मिनिटात सांदण दरीला जाता येतं. दरीतून जाताना आपल्याला साचलेले 2 पाणवठे पार करावं लागतं. जसजसं आपण पुढे जातो तसतसं दोन्ही बाजूंनी असणारे कातळ कडे जवळजवळ येऊ लागतात. सरासरी 150 फूट असणारे हे कडे काही ठिकाणी वरच्या बाजूला एकमेकांना चिकटलेले दिसतात.
2: दरीत 1/2 तास प्रवास केल्यानंतर आपण एका टोकावर येतो. इथून पुढे मोठमोठे खडक दरीत पडलेले दिसतात. या खडकांवरून रोमांचकरित्या उतरत साधारण 1.5 तासात आपण पहिल्या कातळ टप्प्याजवळ पोहोचतो. इथं 45 फुटांचा कातळ कडा आहे. इथून दोराच्या सहाय्याने रॅपलिंग करत खाली उतरावं लागतं. तांत्रिक बाबींची माहिती

0: नसेल तरी इथपर्यंत येऊन आपण माघारी फिरू शकतो. भर उन्हाळ्यात दरी पार करताना सोबत पुरेसं पाणी नेणं हे आवश्यक असतं. इथून खाली उतरून गेल्यावर असेच मोठे खडक आणि दगडाच्या पोकळीतून थरारक प्रवास करत कातळ उतरत आपण एका सपाट कातळावर येऊन पोहोचतो. ट्रेकर्स इथे रात्रीचा मुक्काम करतात. इथून खाली उतरत नदीच्या पात्रातून चालत जात करोली घाट चढत 2 ते 3 तासात सामरत गावात पोहोचता येतं.
1: सांधन दरीत एका कातळावर टेंट लावून मुक्काम करता येतो, तर सामरत गावात स्थानिकांच्या घरात अथवा उघड्यावर तंबू लावून मुक्कामाची सोय करता येते. तसंच गावातील शाळेत किंवा मंदिरात सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. गावात मोठे हॉटेल्स नसले तरी जेवणाची उत्तम सोय होते. गावात वाटाडे किंवा गाईड मिळतात. आपण त्यांच्या मदतीनं जेवणाची आणि ट्रेकची सोय करू शकतो.
0: इथून पुढे आपण जाणार आहोत ज्याला द क्राऊन ऑफ सह्याद्री असं म्हटलं जातं, अर्थात सह्याद्रीचा मुकुट म्हणून प्रसिद्ध असणारे AMK म्हणजेच अलंग मदन कुलंग हे गड त्रिकूट. हे गड त्रिकूट ट्रेकर्समध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. हे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत 4,800 फूट उंचीवर आहेत. 1818 मराठेशाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची दुरावस्था केल्यानं ते चढायला अवघड वाटतात.
1: गर्द झाडी आणि वाट चुकवणारे रस्ते इथं आहेत. गड माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या कमी जास्त प्रमाणात धोकादायक असून सर्वच दृष्ट्या हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. शिस्तीनं धीरानं आणि आवडीनं हा ट्रेक केला तर एक अविस्मरणीय अनुभव आपल्याला मिळतो. 2 दिवस सामरत गावात थांबून आपण हा ट्रेक करू शकतो.
0: अलंग मदन कुलंग हे त्रिकुटगड आपण बघितल्यानंतर पुढे आपल्याला जायचंय आजोबा डोंगर. या ठिकाणी रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजा पर्वत अर्थात आजोबा डोंगर. घनदाट झाडाझुडपाने नटलेला हा आजोबा गड हरिश्चंद्र अभयारण्याचा भाग आहे. वाल्मिकी आश्रमामुळं या भागाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. सर्वसाधारण ट्रेकर्स करतात तो आजोबा गडाचा ट्रेक म्हणजे सीतेचा पाळणा या ठिकाणापर्यंतचा ट्रेक आहे.
1: याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी रामायण हा ग्रंथ लिहिला होता. याच गडावर सीतानं लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत असत, म्हणूनच या गडाचं नाव आजोबाचा गड असं पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते. या गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम आणि त्यांची समाधीसुद्धा आहे.

0: या आश्रमामागून धबधब्याच्या वाटेनं चढत गेल्यास तास दीड तासात आपण एका खिंडीत पोहोचतो. इथे डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. तिथे जाण्यासाठी 15 फुटाचा छोटा रॉक पॅच आहे. इथं सध्या लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीवरून गुहेत चढून गेल्यावर लवकुशांच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत आणि तिथेच लवकुशांचा पाळणा देखील लावलेला आहे. हे सगळं पाहून झाल्यावर आल्या मार्गाने आपल्याला आश्रमात परतावं लागतं.
1: देहनेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी 1/2 तास लागतो. तिथून सीतेच्या पाळण्यापर्यंत जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो.
0: श्रोते हो, आता इथून पुढे आपण जाणार आहोत माळशेज घाटात सुमारे 4,670 फूट उंचीवर असलेल्या हरिश्चंद्रगडावर.

0: एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. हरिश्चंद्रगड म्हणजे ऐतिहासिक खजिना आहे. इथे सुमारे 3000 ते 3500 वर्षांपूर्वी सूक्ष्म पाषाणयुगात मानवानं वापरलेल्या सूक्ष्म पाषाणाचे साधक म्हणून वापरले जाणारे अर्थात चिरलेले दगड निर्णायक शोध असल्याचं मानलं जातं. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण या प्राचीन ग्रंथांमध्येही या पवित्र स्थानाचा उल्लेख अनेक वेळा करण्यात आला आहे.
1: हरिश्चंद्रगड किल्ल्यावरील कोरीव काम आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध बांधकामांवरून विविध संस्कृतींचं अस्तित्व दिसून येतं. स्थानिक लोक म्हणतात की हा किल्ला 6व्या शतकात कालाचुरी राजवंशानं बांधला होता आणि हरिश्चंद्रगड किल्ल्यातील लेण्या 11व्या शतकात कोरल्या गेल्या असं मानलं जातं. त्या सर्वांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत आणि हरिश्चंद्रगड मंदिर देखील त्याचवेळी बांधलं गेलं. हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकला शैलीमध्ये बांधलं आहे. मोर्टाईज आणि टेनॉन जॉईंटचा वापर करून कोणत्याही तोफाचा वापर न करता काळा दगड आणि चुना यांचा समावेश असलेली ही शैली.
0: मंदिराच्या प्रवेशद्वारावर भव्य नंदीची मूर्ती उभी आहे. आतल्या गाभाऱ्यात शिवलिंग विराजमान असून तिथं आलेल्या प्रत्येक भाविकाला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. किल्ल्यावर कुडा नामक एक रहस्यमय गुहा आहे. इथं मोठ्या शिवलिंगासोबत थंडगार पाण्याने भरलेला तलाव आहे. या गुहेतील 4 आधारस्तंभ 4 युगांचं प्रतीक मानले जातात. यातील फक्त एकच स्तंभ उभा असून अखेरचा स्तंभ कोसळल्यावर कलियुगाचा शेवट होईल अशी आख्यायिका सांगितली जाते.
1: हरिश्चंद्रगडाचा सर्वात थरारक भाग म्हणजे कोकण कडा. हा अर्धगोलाकार उंच कडा खोल दरीत झुकलेला आहे. इथून कोकणाचं विहंगम दृश्य दिसतं. काही विशिष्ट काळात इथं ब्रोकन स्पेक्ट्रा नावाचा दुर्मिळ निसर्ग चमत्कार पाहायला मिळतो.

0: यात एखाद्याचं सावट ढगांवर दिसतं आणि त्याभोवती इंद्रधनुष्याचं वलय तयार होतं. गडावर सर्वात उंच शिखर म्हणजे तारामती शिखर. इथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई आणि स्वच्छ हवामानात मुंबईचे दिवेही पाहता येतात.
1: हरिश्चंद्रगड हा गिर्यारोहकांसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. इथे वेगवेगळ्या आव्हानात्मक वाटा आहेत ज्या प्रत्येक गिर्यारोहकाच्या कौशल्यानुसार निवडता येतात. प्रत्येक मार्गावर निसर्गाची अनोखी जादू आपल्याला बघायला मिळते. खिरेश्वर मार्ग हा सगळ्यात सुंदर आणि लोकप्रिय मार्ग आहे. हा मध्यम त्या अवघड श्रेणीतील ट्रेक असून अनुभवी गिर्यारोहकांसाठी सर्वोत्तम आहे. सुमारे 7 किलोमीटर अंतर कापण्यासाठी साधारणपणे 6 ते 7 तास लागतात. माळशेज घाटजवळील खिरेश्वर गावातून ही वाट सुरू होते. दाट जंगल, उग्र कातळ आणि प्रसिद्ध तोलार खिंड पार केल्यानंतर नजरेस पडणारी खोल दरी आणि पर्वत रांगा आपलं मन मोहून टाकतात.
0: नवशिक्यांसाठी आणि कुटुंबासोबत आलेल्यांसाठी पाचनई मार्ग उत्तम पर्याय आहे. हा मार्ग फक्त 3 किलोमीटर असून 2 ते 3 तासात सहज पार करता येतो. संथ चढाई, ओघळणारे धबधबे आणि हिरवीगार निसर्गरम्यता यामुळं हा मार्ग सोपा आणि सुखद आहे. थरारक आणि अत्यंत कठीण ट्रेकची मजा घ्यायची असेल तर नळीची वाट हा सर्वोत्तम मार्ग आहे. नळातून जाणारा मार्ग असं याचं अर्थपूर्ण नाव आहे. हा मार्ग 8 किलोमीटर लांब असून 8 ते 10 तास लागतात. सरळ सोट कड्यांवर चढाई, टेक्निकल रॉक क्लाइम्बिंग आणि रोपचा वापर करावा लागणारे टप्पे यामुळं हा मार्ग धाडसी गिर्यारोहकांसाठीच योग्य आहे.

0: हरिश्चंद्रगड प्रत्येक ऋतूत वेगळा आणि एक अनोखा अनुभव आपल्याला देतो. निसर्गाच्या विविध छटांनी वर्षभर हा किल्ला वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला भासतो. प्रत्येक ऋतूत त्याची सौंदर्य आणि आव्हानं ही वेगळी असतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे. थंडगार हवा, स्वच्छ आकाश आणि पावसानंतर ताजेतवाने झालेली हिरवाई निसर्गप्रेमींना भुरळ घालते. कोकणकडा आणि तारामती शिखरावरून दिसणारे नजारे अविस्मरणीय असतात. हेच ते दिवस असतात जेव्हा छान वातावरणात कॅम्पिंगचा आनंद लुटता येतो. थंडगार रात्री ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसून निसर्गाशी संवाद साधण्याची मजा काही औरच असते.
1: पावसाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान हरिश्चंद्रगड एका वेगळ्याच रूपात दिसतो. जागोजागी धबधबे, दाट धुकं आणि हिरव्यागार दऱ्या, हा नजारा जणू जिवंत स्वप्नासारखा वाटतो. मात्र या काळात ट्रेकिंग करणं कठीण असतं. रस्ते निसरडे होतात आणि नळीची वाट अत्यंत धोकादायक ठरते. इथं दगड गळणे आणि प्रचंड वारे यामुळं अनुभवी ट्रेकर्सनीच हा ट्रेक करावा. योग्य पावसाळी साहित्य आणि गमबूट असणं आवश्यक आहे.
0: श्रोते हो, हरिश्चंद्रगडचा ट्रेक हा केवळ गड भटकंतीपुरता मर्यादित नाहीये, तर या परिसरात अशी अनेक ठिकाणं आहेत जी निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यांनी नटलेली आहेत. हा संपूर्ण प्रदेश साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी खजिना आहे. खिलेश्वर गावाच्या जवळच माळशीस घाट आहे. हा घाट म्हणजे धुवादार धबधबे, दाट धुके आणि हिरव्या गार टेकड्यांनी नटलेला एक स्वप्नवत प्रवास. पावसाळ्यात हा घाट वेगळ्याच सौंदर्यात न्हालेला असतो. असंख्य धबधबे आणि प्रवाही झऱ्यांनी संपूर्ण घाट भारावून जातो. या भागात स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांचंही दर्शन घडतं, जे इथल्या निसर्ग सौंदर्यात अजून भर घालतात. छायाचित्रकार, पर्यटक आणि रोड ट्रीपसाठी प्रेम असणाऱ्यांसाठी हा घाट एक पर्वणीच आहे. तो श्रोते हो, हरिश्चंद्रगड हा फक्त एक किल्ला नाही तर तो एक रोमांचक साहस आहे. इतिहासाच्या पानांमधला एक जिवंत अध्याय. इथल्या पुरातन मंदिरात आध्यात्मिक शांतता आहे. इथल्या निसर्गरम्य घाटांमध्ये भारावून टाकणारी जादू आहे. दरवर्षी हजारो ट्रेकर्स इथल्या रौद्र आणि देखण्या मार्गांचा सामना करण्यासाठी येतात. खोल दरीत कोसळणारे धबधबे, ढगांनी वेढलेला कोकणकडा आणि ताऱ्यांनी चमचमणारी रात्रीची छावणी, या प्रत्येक गोष्टीत हरिश्चंद्रगडाची वेगळीच जादू आहे. इथला प्रत्येक दगड इतिहासाच्या, पराक्रमाच्या आणि श्रद्धेच्या कथा सांगतो. एकदा इथं आलो की परत फिरताना हृदय इथंच अडकून राहतं. ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा असेल, मंदिरामध्ये शांत बसून मन स्थिर करायचं असेल अथवा निसर्गाच्या कुशीत हरवायचं असेल, तर हरिश्चंद्रगड तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करतो. तेव्हा बॅग भरा, शूज घाला आणि निघा या अजरामर दुर्गाचा अनुभव घेण्यासाठी.

0: तेव्हा श्रोते हो, आज फिरस्ती कार्यक्रमात आपण सांधनदरी, अलंग, मदन, कुलंग हे गड त्रिकूट, आजोबा गड आणि हरिश्चंद्र गडाची फिरस्ती करून आलोत. आणि श्रोते हो, गड किल्ल्यांची फिरस्ती करणं म्हणजे एक पर्वणीच सर्वांसाठी ठरू शकते. आणि नुकतंच युनेस्कोने जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील 11 आणि हैदराबादमधील 1 असं एकूण 12 किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये केलेला आहे. तर नक्कीच आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा नक्की गड किल्ल्यांची फिरस्ती करा.
1: नमस्कार. श्रोते हो, फिरस्ती हा कार्यक्रम आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं वंदना साबळे आणि अंजली बडवे यांचं. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाले आहेत. आता आनंद घेऊया काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांच्या

श्रोतेहो, सुधीर फडके यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं राम पाठक यांनी. श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 27 मे 2026 विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत्य वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 2 42

0: 2 42 34 71 आणि 2 42 36 72 निवेदन संपलं.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इनुमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना आपण ऐकली. या रचनेला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच आजचा सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात शांता शळके यांचं गीत. या गीतासाठी संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, तर चित्रपट आहे संसार. या गीतासाठी पत्र पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई, साक्षीताई.

राजे जाधव, तसंच आरेगाव इथून संचित वायाळ, मोताळा इथून प्रथमेश देशमुख, कर्डा इथून स्वामी देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख यांना. तसंच हे गीत ऐकायचं आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. याशिवाय हे गीत ऐकायचं आहे मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर यांना. वैष्णवी जगदाळे, हर्सुल सांगवी, छत्रपती संभाजीनगर इथून वैभव गौरव लोखंडे, तालुका बदनापूर इथून मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात शांता शळके यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, तर चित्रपट होता संसार. श्रोते हो, आता ऐकूया मल्हारी मार्तंड चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. स्वर सुलोचना चव्हाण यांचा, तर संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत श्री रोकडेश्वर श्रोता संघ, छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले यांना, तसंच डॉक्टर बी आर आंबेडकर रेडिओ श्रोता संघ अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके यांना. याशिवाय हे गीत ऐकायचं आहे श्री माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सेनाजी सीताराम, शुभम बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई वैष्णवी बोबडे, नावकीकर मारुतराव भुसारे यांना, आणि श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून सुनील जबडे, टेलर आर डी इंगोले, देव किशन इंगोले, चंदू बलखंडे यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी, तर चित्रपट होता मल्हारी मार्तंड. आता ऐकूया जैत रे जैत चित्रपटातलं ना दो महानोर यांचं गीत. स्वर आहे चंद्रकांत काळे, रवींद्र साठे आणि लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत वंदनानगर एअरपोर्ट रोड नवाज कॉलनी इंदौर मध्य प्रदेश इथून पूजा बबिता शोभा रेखा रघुवंशी स्वाती प्रयाग चौधरी ललिता गणेश कार्तिक नारायणभाऊ खर्चे, तसंच मुक्काम पोस्ट गायकवाड जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून बाळासाहेब केसभट सुनील केसभट किरण केसभट संभाजी केसभट आणि समस्त केसभट परिवार यांना. तसंच हे गीत ऐकायचं आहे मुक्काम पोस्ट छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील राजेश राजदीप राजेश राशी राजेश श्रीमती शीतल राजेश गुंडेवाडी इथून निजाम शेख नुपूर वरुण साबळे आणि उद्धव साबळे यांना. याशिवाय हे गीत ऐकायचं आहे शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली नेवासाचे भाऊसाहेब नवथर अक्षय चंदन जयकुमार हरीश शेठ राजेंद्र मिसाळ विजय सरळकर शिवा वराडे रुचिता चंदन यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, चंद्रकांत काळे, रवींद्र साठे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात नाद हो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, तर चित्रपट होता जैत रे जैत. आपली आवड कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं. दादा कोंडके यांच्या गीतासाठी स्वर आहे उषा मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत बीड शहर इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, रामनिवास अग्रवाल आणि सुरेश पगारिया. मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज गोंधळी, तसेच आदर्श आणि हर्षदा पवार यांनाही हे गीत ऐकायचं आहे. महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सुरेश ठाकूर, सुजला, ज्योती आणि रियांश ठाकूर यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, उषा मंगेशकर यांच्या स्वरात दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी, तर चित्रपट होता तुमचं आमचं जमलं. यानंतर ऐकूया हा खेळ सावल्यांचा, चित्रपटातलं सुधीर मोगे यांचं गीत. स्वर आहे महेंद्र कपूर यांचा, तर संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत जरूड वरुड महाराष्ट्र इथून बाबासाहेब वडोदे, मीनाक्षी चारपे, रजनी कानिरे, पुण्याहून पंकज वडोदे, आर्या आणि प्रिया.

का तसंच हे गीत ऐकायचं आहे वरुड जावळका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांना, बेर्डी इथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढुमणे, वैष्णवी चंचल, अर्जुन गावणेकर, धीरज सव्वाशेरे यांना तसंच हे गीत. तर सर्व श्रोते हो ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, महेंद्र कपूर यांच्या स्वरात सुधीर मोगे यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, तर चित्रपट होता हा खेळ सावल्यांचा. आपली आवड कार्यक्रमात यानंतरचं गीत

आहे बाळा गाऊ कशी अंगाई चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, स्वर आहे आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा, तर संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत माळीवेस बीड इथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल उबाळे, अभिजित उबाळे, बाळराजे, सचिन उबाळे यांना. तसंच हे गीत ऐकायचं आहे म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक, निनाजी स्वप्नील धाडे यांना आणि अजय खिरोडकर यांनाही. याशिवाय हे गीत ऐकायचं आहे खैरी निमगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर इथून योगेश, तनुजा, श्रावणी, जान्हवी, अर्चना, मंगलाबाई, जीवरक, मनीषा तांबे आणि शकुंतला कबाडी यांना. चंद्रगिरी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरीचे सविता गोविंद पिसाळ, गंगावाडी तालुका गेवराई जिल्हा बीड इथून ईश्वर काळे, पार्थ, प्रणव आणि शिल्पा काळे यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रुतेहो आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. तर चित्रपट होता बाळा गाऊ कशी अंगाई. यानंतरचं गीत आहे पिंजरा या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीतासाठी स्वर आहे उषा मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे राम कदम यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी बोडखे व बोडखे परिवार, पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी संवाद इथून मोहम्मद सादिक, मुस्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, मोहम्मद अल्कमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड आणि मोहम्मद शादाब खत्री यांना. तसंच हे गीत ऐकायचं आहे तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव पाळधी तालुका धरण गाव इथून संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, सुवर्णा पाटील आणि मनू पाटील यांना. तसंच गांधी चौक रोकड पंजाब इथून हरदेव मिका, बलविंदर बिरग, जयतेक बिरग, मिका बिरग यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं राम कदम यांनी, तर चित्रपट होता पिंजरा. यानंतर ऐकूया अपराध चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, स्वर महेंद्र कपूर यांचा, तर संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बलिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, इथून आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभंगी, अनिल वागवेकर यांनी. तसंच हे गीत ऐकायचं आहे साई रेडिओ श्रोता संघ देवगड फाटा तालुका नेवासा, इथून दत्तात्रय शिंदे, दीपक शिंदे, संदीप, साई, स्वरा, भावी, आदेश, गीतांजली व जनाबाई शिंदे यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, महेंद्र कपूर यांच्या स्वरात मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी, तर चित्रपट होता अपराध. यानंतर ऐकूया नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, स्वर अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांचा, तर या गीतासाठी संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत जामवरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय, आशिष, पृथ्वीराज, कुमारी, साध्वी जोशी यांना. परभणीहून गणेश हरगावकर. जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट सोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायराबायनो शेख, दस्तगीर शेख, फैजल, अभिषेक, शाकीर, इस्लामिक बाबा, करिश्मा, समीर शेख यांना. तसंच सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला, गदर शेख आणि निलोफर शेख यांना. बलम टाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला, निलेश, मयुरी, कल्पेश आणि संगीता अद्वंत यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी, तर चित्रपट होता नवरी मिळे नवऱ्याला. आपली आवड कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे झुंज या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत, स्वर उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळ यांचा, तर संगीत दिलं आहे राम कदम यांनी. या गीतासाठी पत्रपसंती कळविणारे श्रोते आहेत छत्तीसगड भाटपारा दंतरेंगी इथून द्वारिका प्रसाद शर्मा, किशोर कुमार शर्मा, दीपक कुमार वर्मा आणि जावेंद्र कुमार वर्मा. तसंच हे गीत ऐकायचं आहे चंदननगर MIDC सातारा इथून सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती, वर्षा आणि श्रवण वाघमारे यांना. देवपेठ वाशिम इथून राजेंद्र खंबाईतकर, प्रेम खंबाईतकर, राजश्री भावसार, राजू भावसार आणि RK कुसुमकर यांना. गणेशपेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, सौ संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे यांना. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोतेहो, उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं राम कदम यांनी, तर चित्रपट होता झुंज. या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा. रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आझाद चित्रपटातलं राजेंद्र कृष्णन यांचं गीत. स्वर लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं श्री रामचंद्र यांनी, तर चित्रपट होता आझाद.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेले
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, यानंतर ऐकूया दिल्ली का ठग या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत। स्वर आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे रवी यांनी।
3: ये रातें ये

श्रोते हो, आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं रवी यांनी, तर चित्रपट होता दिल्ली का ठग. यानंतर ऐकूया प्यार झुकता नाही चित्रपटातलं एस एच बिहारी यांचं गीत, स्वर शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पारलाल यांनी.

श्रोते हो, शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी, तर चित्रपट होता प्यार झुकता नाही. यानंतर ऐकूया प्यासा चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, स्वर गीता दत्त यांचा, तर संगीत दिलं आहे एस डी बर्मन यांनी.

श्रोते हो, गीतादत्त यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत होतं एस डी बर्मन यांचं, तर चित्रपट होता प्यासा. आता ऐकूया जहान आरा चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. या गीतासाठी स्वर आहे तलत मेहमूद यांचा, तर संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

श्रोतेहो तलत महमूद यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं मदन मोहन यांचं, तर चित्रपट होता जहानारा. श्रोतेहो आपण ऐकत आहात रजनीगंधा हा कार्यक्रम अहिल्यानगर आकाशवाणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे किस्मत चित्रपटातलं. नूर लखनवी यांच्या गीतासाठी स्वर आहे आशा भोसले यांचा, तर संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात नूर लखनवी यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं ओपी नय्यर यांनी, तर चित्रपट होता किस्मत. श्रोते हो, यानंतरचं गीत आहे गमन या चित्रपटातलं. मखदूम मोहिउद्दीन यांच्या गीतासाठी स्वर आहे छाया गांगुली यांचा, तर संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

श्रोते हो, छाया गांगुली यांच्या स्वरात मखदूम मोहिउद्दीन यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं जयदेव यांनी, तर चित्रपट होता गमन. यानंतरचं गीत आहे मेरे हमसफर चित्रपटातलं, मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत. या गीतासाठी संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

श्रोते हो, मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी, तर चित्रपट होता मेरे हमसफर. आता ऐकूया मनोरंजन चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत, स्वर आशा भोसले यांचा, तर संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं आर डी बर्मन यांचं, तर चित्रपट होता मनोरंजन. आता ऐकूया फिर वही दिल लाया हूं चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. स्वर मोहम्मद रफी यांचा, तर संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: श्रोतेहो मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं ओपी नय्यर यांनी, तर चित्रपट होता फिर वही दिल लाया हूं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे खिलोना या चित्रपटातलं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं.
1: रोज रोज रोजी रोज रोज रोजी

श्रोतेहो, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंदबक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पारलाल यांनी, तर चित्रपट होता खिलोना. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे दिल देके देखो चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतासाठी स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, तर संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.